ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो रेडिओ तेरणाच्या माध्यमातून अनेक विविध व्यक्ती असतील, संस्था असतील, त्याचबरोबर अनेक वेगवेगळे विषय आपल्या रेडिओ तेरणाच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत आणि श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. याच माध्यमातून आपला जो एक लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये तेरणेची प्रेरणा नावाचा जो कार्यक्रम आहे तो आपण सगळ्यांचा लोकप्रिय असा कार्यक्रम झालेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या यशोगाथा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो. त्यांचा जो प्रवास आहे तो देखील आपण जाणून घेत असतो आणि वेगवेगळे जे आपले अभियंता झालेले विद्यार्थी मित्र असतील, असे तेरणेचे जे विद्यार्थी मित्र आहेत ते सगळ्याच क्षेत्रामध्ये सध्या उत्तुंग अशी भरारी घेताना आपण पाहतो आहोत. मग ते उद्योग क्षेत्र असेल, नोकरीचं क्षेत्र असेल, त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंगचं क्षेत्र असेल, प्रायोगिक क्षेत्र जेवढे असतील तर त्याच्यामध्ये आपले तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी उत्तुंग अशी किंवा चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. असेच आज आपल्याकडं आपले एक विद्यार्थी आलेले आहेत. खरं तर धाराशिव असेल किंवा इतर परिसरामध्ये त्यांचा जो ब्रँड आहे त्या ब्रँडच्या माध्यमातून त्यांना खऱ्या अर्थानं ओळखलं जातं. तर तो नेमका ब्रँड त्यांनी कसा विकसित केलेला आहे धाराशिवकरांना असेल किंवा धाराशिवच्या बाहेरसुद्धा त्यांनी आपल्या विविध ज्यांना म्हणतो की फ्रँचाईजच्या माध्यमातून तो आपला व्यवसाय उत्तम प्रकारे करीत आहेत असे पृथ्वीराज राजेंद्र गायकवाड आज आपल्याकडे आलेले आहेत, जे आपल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी त्यांची डिग्री देखील पूर्ण केलेली आहे. पृथ्वीराज नमस्कार, कार्यक्रमात स्वागत.
2: नमस्कार सर. नमस्कार
1: पृथ्वीराज. मला असं सांगा की सर्वसाधारणपणे आपलं शैक्षणिक जीवन संपवल्यानंतर पुन्हा एक व्यावसायिक म्हणून आपण या कॉलेजमध्ये पुन्हा आलेले आहात आमच्या रेडिओ तेरणाच्या, म्हणजे तुमच्या आणि आपल्या सगळ्यांच्या रेडिओ तेरणामध्ये आपण आलेले आहात, काय भावना आहे तुमच्या?
2: सर मला आज खूप म्हणजे अभिमान आणि स्वाभिमान दोन्ही बाबी मला वाटत आहेत. याचं कारण असं की आम्ही आज 30 ब्रँचेस आमच्या डेव्हलप केल्यात, परंतु हे करत असताना बाहेर आमचं बऱ्याच ठिकाणी कौतुक केलं जातं. परंतु आज आपल्याच मातीमध्ये म्हणजे जिथून माझं शिक्षण पूर्ण झालं तेरणामधून तिथंच मला आज बोलवण्यात आलं आहे, तर मनाला खूप अभिमान वाटतो आहे सर. खूप खूप धन्यवाद आपले सर.
1: तर सगळ्यांच्या जवळपास भावना अशाच असतात आपल्या विद्यार्थी मित्रांच्या. तर आपण वेळ न दवडता पृथ्वीराज मला असं सांगा की सर्वसाधारणपणे आपण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कोणत्या वर्षी शिकलात आणि त्याच्यानंतर आपण कधी पासआउट वगैरे झालात, इथले अनुभव सांगा सुरुवातीला.
2: सर माझं 2012 माझं इथे ॲडमिशन झालं होतं. डायरेक्ट सेकंड इयरमधून मी मेकॅनिकलला प्रवेश घेतला होता. त्याच्यानंतर मी 3 वर्षापर्यंत इथं 2015 माझं डिग्री पूर्ण झाली. तर हे करत असताना मी चांगल्या म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये पास व्हायचो. 3 वर्षामध्ये मी फर्स्ट क्लास मिळालेला आहे. लास्ट इयरमध्ये पण मला विथ डिस्टिंक्शनमध्ये फर्स्ट क्लास मिळालेला आहे. हे करत असताना मी स्पोर्ट्स सेक्रेटरी म्हणून पण इथं काम केलेलं आहे. 3 वर्ष मी स्पोर्ट्स सेक्रेटरी म्हणून काम केलं. आणि हे करत असताना मला थोडं जाणीव झाली की आपल्यामध्ये काय कलागुणांना वाव मिळतोय. म्हणजे स्पोर्ट्स सेक्रेटरी म्हणलं किंवा इव्हेंट एखादा मॅनेजमेंट करायचं म्हणलं की आपल्याला टीमवर्क हवं असतं आणि हे टीम वर्क करत असताना आपल्याला एकत्रितरित्या सगळ्यांना काम करून त्याचं आउटपुट काढावं लागतं. तर हे करत असताना मी जे आपले ज्या कुणामध्ये कोणत्या प्रकारचं स्किल आहे हे थोडंसं जाणून घेऊन अशा लोकांना एकत्रित करणं, त्यांच्या माध्यमातून थोडंसं काम आउटपुट बाहेर काढणं हे थोडंसं सुरुवातीला कळायला लागलं होतं. याच्यातूनच मला प्रेरणा मिळाली की आपण कुठंतरी भविष्यामध्ये नोकरी न करता इतरांना नोकरी कसं देता येईल, म्हणजे एक उद्योग आपल्याला कसं करता येईल, हा विचार तिथूनच माझ्या मनामध्ये सुरुवात झाला.
1: म्हणजे खऱ्या अर्थानं तुमच्या मनामध्ये एकंदरीत नोकरी करणं हाच एकमेव उद्देश नसून इतरांना देखील रोजगार आपण कसा उपलब्ध करून देऊ या बाबतीत तुम्ही देखील प्रयत्न करत होतात. मग आता आपलं जे स्टँडर्ड हॉटेल आहे धाराशिवमध्ये, तर स्टँडर्ड आपला हा ब्रँड एकदम प्रसिद्ध झालेला आहे. येथील जे खाद्यपदार्थ असतील ते देखील लोकांपर्यंत उत्तम प्रकारे पोहोचलेले आहेत. व मला सांगा याची पार्श्वभूमी काय सांगता येईल, याची सुरुवात कशी केली आपण काय सांगता येईल, इथून पासआउट झाल्यानंतर आपण एखादा उद्योग व्यवसाय सुरू करावा असं आपल्याला काय वाटलं?
2: सर मी प्रामाणिकपणे तुम्हाला या ठिकाणी सांगतो आज की मी ज्यावेळेस पासआउट झालो त्यावेळेस माझ्यासोबतचे जे कलिक मित्र होते हे सर्व कोणी पुण्याला आपल्याला काय जॉब मिळतोय का, मुंबईला मिळतोय का, किंवा फॉरेनमध्ये काय अपॉर्च्युनिटी मिळते का, अशा शोधामध्ये होतं आणि मी देखील हे सगळ्या गोष्टी बघायचो. परंतु मनामध्ये एक माझ्या भावना होती की स्वतःचं अस्तित्व आपल्याला काहीतरी निर्माण केलं पाहिजे. ते अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण स्वतःचा असा काहीतरी एखादा व्यवसाय निवडून तो व्यवसाय आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलप करून ॲट टेक्निकल फील्डच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करून काही पुढं करता येईल का हा विचार सुरू झाला. आणि हे करत असताना मी नक्कीच व्यवसाय करायचं म्हणलं तर भांडवल सगळ्या इतर अनुभवांच्या बाबी ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत, परंतु सुरुवात करायची म्हणलं ना आपल्याला तर त्याचा दिशा मिळते. असं म्हणल्यासारखंच मी 2015 ज्यावेळेस पासआउट झालो त्यानंतर लगेचच मला काहीतरी बिझनेस करावा हे वाटत होतं, परंतु ते शक्य नव्हतं. मग हे करत असताना मी सुरुवातीला जॉब करायचा निर्णय घेतला, परंतु जॉब देखील मी बाहेरच्या कोणत्या सिटीमध्ये न करता आपल्याच पॉलिटेक्निक कॉलेज धाराशिव जिथं माझा डिप्लोमा झाला होता इथंच मी CHBवर जॉब देखील केला. 2 हे जॉब करत असताना माझ्या मनामध्ये जे अंगात आवड होती की आपल्याला एखादा व्यवसाय करायचा आहे हे तिथं सुरूच असायचं, परंतु हे करत असताना मी बाहेर मार्केटमध्ये काय सर्वे करायचो की आपल्याला कोणत्या व्यवसायामध्ये आपल्याला गेलं पाहिजे, कोणत्या व्यवसायामध्ये आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहे. तर मी साधारणपणे एक जनरल बेसिक विचार केला की मानवाच्या मूलभूत 3 गरजा आहेत, एक अन्न, वस्त्र आणि निवारा. तर ह्याच्यामध्ये अन्न हा फील्ड म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्ये मला खूप इंटरेस्ट होता सुरुवातीपासूनच. मी कॉलेजमध्ये देखील होतो तर त्यावेळेस देखील आम्ही पार्टी वगैरे मुलं करायची तर स्वतःच बनवायचो, थोडं बेसिक त्याच्यामधलं माहिती होतं. आणि हे माहिती असल्यामुळे मी थोडंसं ऑब्झर्व केलं की आपल्याला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काय करता येईल का. आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करायचा विचार करत असताना थोडंसं बाहेर कसे हॉटेल आहेत आपण त्याच्यामध्ये आपल्या एज्युकेशनच्या माध्यमातून कसं आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो आहे किंवा त्याला डेव्हलपमेंटमध्ये फ्रँचायझी मॉडेल हे तेव्हापासूनच म्हणजे डोक्यामध्ये आयडिया होती. आणि हे ज्यावेळेस वाटायला लागलं त्यावेळेस मी सर्वे केला की लोक ह्याच्या आपल्याला म्हणजे नाश्त्यामधून पण खाऊ शकतील, त्यामध्ये आपल्याला ब्रेकफास्ट
1: म्हणजे सगळ्या पद्धतीचा जो आहार आहे तो त्याच्यातून मिळू शकतो आणि कोणत्याही वेळेस आपण खाऊ शकतो. मग
2: ब्रेकफास्ट पण होईल लोकांचा, लंच पण होईल आणि डिनर पण होईल, असा कोणता एखादा आयटम आहे. तर त्याच्यामध्ये डोक्यात आयडिया आले की बिर्याणी एक असा आयटम आहे की हे तिन्ही प्रकारचं कस्टमर बेस आपल्याला मिळू शकतोय आणि त्याच्यामधून आपण आपलं दिवसभराचं कस्टमर आपण त्याच्यामध्ये हँडल करू शकतोय. कारण चहा म्हणलं की सर सकाळी एकदा पिणार लोक 4 एकदा असं म्हणजे थोडक्यात
1: मर्यादा असते.
2: तर अशा पद्धतीने आम्ही सुचलं की आपल्याला बिर्याणी व्यवसायामध्ये थोडस याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे आणि आपण ते ग्रॅप्स केली पाहिजे आणि सुरुवात आमची तिथून झाली.
1: मग मला सांगा पृथ्वीराज, कुठल्याही व्यवसाय उद्योगाची आपण जेव्हा सुरुवात करतो अनेक आपल्यासमोर अडचणी येत असतात, त्याच्यामध्ये आपण नॉनव्हेज असेल हॉटेलिंग करत होतात आणि धाराशिवमध्ये तर असे प्रसिद्ध हॉटेल्स आहेत पूर्वीपासूनच त्याच्यामध्ये हे सगळे पदार्थ मिळत होते. मग आपली सुरुवात करत असताना एक आपण सांगितलं की नवीन बाबी आपण त्याचा सर्वे पण केलेला होता, मग सुरुवात आपली कशी झाली?
2: सर सुरुवात करताना भांडवलाची तर खूप अडचण होती त्याच्यामध्ये. अक्षरशः आम्ही 2 लाख रुपयाचं कर्ज करून मी सुरुवातीला हॉटेल माझं सुरू केलं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम हे ठरलेले होते, पण त्या प्रॉब्लेमवर आपल्याला मात करून आपल्याला पुढं जायचं हे मात्र नक्की मनाशी गाठ बांधलेली होती. आणि बिर्याणीमध्ये सुरू करताना मी एक 3 कॉन्सन्ट्रेशन करायचं ठरलं होतं की आपल्याला हॉटेल कोणतंही असू द्या त्याच्यामध्ये 3 कॉमन पिलर आहेत, एक क्वालिटी, दुसरा सर्व्हिस आणि तिसरा स्वच्छता. या 3 जो हॉटेलवाला पाळेल, जो रेस्टॉरंटवाला पाळेल त्याला नक्कीच त्या व्यवसायामध्ये यश येणार आहे. आणि आपल्याला एकदा सुरुवात केली की जो कोणती काम करून आपल्याला शेवटपर्यंत हा व्यवसाय यशस्वीच बनवायचा आहे हे मनाशी गाठ बांधून आम्ही सुरुवात केली. मग भले आम्ही ते 2 लाख रुपयाचं कर्ज काढणं असेल, आजकाल काय होतं सर मुलं असं व्यवसाय करायचं म्हणलं तर लोक असं म्हणजे कर्ज काढायचे विचार करतात, काढून ते व्यवसाय देखील सुरू करतात, पण आपलं 100% त्या ठिकाणी देणं काम आहे. म्हणजे मी सर स्वतः तुम्हाला ज्यावेळेस सुरुवात केली, मी जरी एक लेक्चरशिप त्यावेळेस करत होतो, मी ज्यावेळेस मी हॉटेल सुरुवात केली
1: शिकवण्याचं काम करत होतो,
2: हो पॉलिटेक्निकला मी त्यावेळेस लेक्चरशिप करायचो आणि मी माझं हॉटेल देखील ते पाहायचो. पण ते पाहत असताना मी कुठेही न्यूनगंड न बाळगता मी पहिल्या दिवसापासून हॉटेलच्या किचनमध्ये देखील काम करायचो. सर्वात अगोदर किचनमध्ये जाणारा मी व्यक्ती असायचो की आणि ते स्वतः जाऊन स्वतः सगळ्या गोष्टी बनवायचो. आणि त्याच्यातूनच आयडिया आली की आपल्याला कशा पद्धतीने याच्यामध्ये आणखीन इम्प्रूव्हमेंट करता येईल, कस्टमर कसं सॅटिस्फाईड होईल, ह्या गोष्टींकडे जास्त फोकस ठेवून आम्ही त्या गोष्टीला सुरुवात केली आणि त्याचं आज याच्यामध्ये आज बघताय आपण आज कसं रूपांतर झालंय.
1: तर आपण 2-3 या ठिकाणी खूप महत्त्वाच्या सांगितलेत, हॉटेलिंगच्या बाबतीमध्ये असेल क्वालिटी असेल दर्जा असेल, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते स्वच्छतेवर सुद्धा आपण सांगितलेलं आहे, आपण सुरुवातीच्या संदर्भात सुद्धा सांगितलेलं आहे. पृथ्वीराज मला याच्यानंतर असं सांगा की ज्यावेळेस एखादा व्यवसाय आपण सुरू करत असतो, उद्योजकता आपण सुरू करत असतो, त्यासाठी कोणकोणत्या बाबी आपण पाळणं गरजेचं आहे याच्या संदर्भात आणखी काय सांगता येईल? जो आपला ग्राहक आहे तो खऱ्या अर्थानं आपल्याकडे खेचला गेला पाहिजे ही देखील एक खूप महत्त्वाची बाब आपल्या उद्योग व्यवसायामध्ये असते. एकंदरीत आपल्या धाराशिवचा जर आपण विचार केला तर अनेक हॉटेल्स असतील तिथं प्रत्येकाचं एक स्पेशालिटी ठरलेली असते. जसं की आपण बघतो स्टँडच्या समोर आपण बघितलं की आपल्याकडे गुलाबजाम खूप प्रसिद्ध असतात, अनेक ठिकाणी असे पदार्थ प्रसिद्ध आहेत आपल्याकडं. तर आपला एक जो हा बिर्याणीचा ब्रँड होता तो प्रसिद्ध होवा किंवा त्याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची ट्रिक वापरणं सुद्धा गरजेचं होतं. त्याच्यामध्ये टेस्ट असेल, आपण सुरुवातीला सांगितलं की टेस्ट हा एक वेगळा विषय आहे, तर ती जपणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. काही ब्रँडची टेस्ट सतत सारखी तशीच असणं गरजेचं आहे, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. या संदर्भात काय सांगता येईल?
2: सर, व्यवसाय करत असताना स्वतः जो व्यवसाय करतो आहे त्याला 100% नॉलेज त्या व्यवसायातलं असणं गरजेचं आहे सर. तेव्हाच ते म्हणजे कुणाच्या तरी जीवावर, म्हणजे हॉटेलमध्ये काय होतं सर मॅक्झिमम की आपण एखादा आचार्य लावतो त्याच्या जीवावर आपण हा व्यवसाय सगळा सुरू केलेला असतो. परंतु समजा त्या आचार्याचं समजा दुसरीकडे कुठे जाऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये काही एनी प्रॉब्लेम असं होऊन ते आपला जो व्यवसाय आहे तो कोलॅप्स होण्याचे चान्सेस असतात. तर आपण सुरुवातीला एक गोष्ट केली पाहिजे की त्या व्यवसायाचं 100% नॉलेज आपण स्वतः घेतलं पाहिजे. म्हणजे आपण जर स्वतः नॉलेज घेतलं तर आपण आपल्यासोबत अनेक लोक तसे तयार करू शकतो की जे आपलं काम आपल्या गैरहजेरीमध्ये देखील ते करू शकतील. मग अशा पद्धतीनं आम्ही एक विचार केला की आपण जर एक SOP तयार केला, म्हणजे माझं जे टेक्निकल नॉलेजमध्ये इथं टेक्निकल फील्डमध्ये जे माझं शिक्षण झालं त्याचा सगळ्यात महत्त्वाचा मला फायदा झाला की मी चांगल्या प्रकारे SOP करू शकलो. SOP इन द सेन्स स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस, म्हणजे प्रत्येक जेवढे काही फ्रँचायझी देतात लोक जे हॉटेलचे असतील किंवा जे फुल रिलेटेड बिझनेस आहेत त्याच्या SOP करणं सर खूप गरजेचं आहे. तर आपल्याच MIDC आपला प्लॅन्ट आहे, मी तिथं पूर्ण SOP तयार करून त्या SOPच्या माध्यमातून प्रत्येक जो नवीन तरुण आहे ज्याला काम करण्याची इच्छा आहे त्याला आपण ते SOPच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी शिकवू शकतो. ते इझिली 15-20 दिवसांमध्ये ते पूर्ण गोष्टी शिकू शकतात आणि चांगल्या पद्धतीने म्हणजे स्किल अप होण्यासाठी आपल्याला त्या मेथडचा वापर होतो आणि आपण आपला बिझनेस चांगल्या रॅपिडली तो स्केल अप पूर्ण करू शकतो.
1: माझा आणखी एक तो प्रश्न होता की आपण हे जे एक त्याला म्हणतो की चविष्ट प्रकारचं एक बिर्याणी बनवणं हा एक वेगळी थेरपी त्याच्यामध्ये आहे किंवा एक वेगळा विषय ठरू शकतो, आपला एक वेगळा ब्रँड असतो, तो आपण कसा निर्माण केला याच्या संदर्भात काय सांगितलं? एक वेगळी पद्धती असते, प्रत्येक स्वयंपाकाची एक वेगळी पद्धती असते. जसं आपण मॅन्युफॅक्चरिंग उद्योगामध्ये बघतो की मशिनरीवरती ते क्वालिटी ठरवली जाते, पण ज्यावेळेस आपण टेस्टचा विचार करतो किंवा खाद्यपदार्थाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर ती टेस्ट त्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे, तशा पद्धतीची टेस्ट येणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः किचनमध्ये देखील काम करावं लागणार आहे, हा सगळा प्रवास काय सांगते?
2: हो सर, नक्की. आम्ही ज्यावेळेस फ्रँचायझी मॉडेलला सुरुवात केली होती ना सर, त्यावेळेस आम्ही जे जे बिर्याणीमध्ये फेमस आहे, म्हणजे आपल्याकडे हैदराबाद भाग हा बिर्याणीसाठी खूप फेमस मानला जातो, आम्ही सुरुवातीला तिथं गेलो. ते शादाब हॉटेल असतील, आणखीन पॅराडाईज असतील,
1: हे
2: सगळ्यामध्ये आम्ही थोडंसं टेस्ट घेतली आणि त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आपण जे बिर्याणी करतोय हे नक्कीच कुठंतरी त्याला मिळती जुळती किंवा त्याच्यापेक्षा देखील पुढं थोडीशी आहे आणि तेव्हाच आम्ही ते फ्रँचायझीमध्ये कन्वर्ट करायचा विचार केला. आणि ज्यावेळेस आम्ही विचार केला त्यावेळेस सातत्याने एक आमच्या डोक्यात होती की क्वालिटीचं मटेरियल, म्हणजे जे काही मसाले वगैरे लागतील, इन्ग्रेडियंट्स जे लागतात त्याला, हे क्वालिटीमध्ये घेणं आणि ते योग्य प्रमाणात वापरणं हे खूप महत्त्वाचा भाग आहे सर. कारण काय होतं, मॅक्झिमम ठिकाणी बिर्याणी म्हणलं तर लोकांना जेवल्याच्या नंतर थोडासा त्रास होतो दुसऱ्या दिवशी, तो न झाला पाहिजे अशा पद्धतीचे मसाले आपण करणं आणि ते वापरून त्याची क्वालिटी पण मेंटेन ठेवणं हे सातत्यानं आम्ही ह्याच्यावर फोकस देऊन काम केलं आणि त्याच्या माध्यमातूनच आम्हाला ते
1: यश मिळत
2: गेलं.
1: आता मला पृथ्वीराज याच्यानंतर सांगा की हॉटेलिंग व्यवसायामध्ये आपण एक टेस्ट निर्माण करणं ही तर खूप चांगली बाब आहे किंवा आपला एक स्वतःचा ब्रँड असणं हे खूप चांगली बाब आहे. याच्यानंतर मला असं सांगा की आत्ताच आपण एक 2-3 पदार्थाची नावं घेतली, मी पाहिलेलं आहे की बरेच जी नामांकित हॉटेल्स असतील ते ज्यावेळेस असे पदार्थ वापरतात स्वयंपाकासाठी, सगळे मसाले असतील, तेल असेल किंवा इतर जे पदार्थ असतात ते एक वेगळ्या पद्धतीचं त्याला म्हणतो की स्टँडर्ड राखण्याचा प्रयत्न केला जातो की दुय्यम प्रकारचे नसून ते उत्तम प्रकारचे असणं गरजेचं आहे. या बाबतीत आपण स्टँडर्डच्या माध्यमातून कसं लक्ष देतं की आपल्याकडे जे वापरणारे मसाले असतील, जे काही पदार्थ आपण बिर्याणीसाठी वापरतो त्या संदर्भात काय सांगता येईल?
2: सर, आम्ही परचेसिंग ज्यावेळेस करतो ते बल्कमध्ये करतो आणि करत असताना स्वतः आम्ही तिथं जाऊन त्याची मसाल्याची क्वालिटी टेस्ट करून तेव्हाच आम्ही त्याला परचेस करतो आणि एकदा आल्याच्यानंतर त्याची क्वालिटी बनवल्यानंतर, म्हणजे सॅम्पल जे आम्ही घेतो त्याच्यानंतर त्याची सुरुवातीला क्वालिटी बनवून बघतो की आपल्याला जे हवी ती क्वालिटी मिळते का, आणि त्यानंतरच आम्ही ते बल्कमध्ये माल त्याच्यामध्ये परचेस करतो. अशा पद्धतीने आम्ही थोडंसं मसाल्यामध्ये असेल, ऑइल असेल, जेवढे काही पदार्थ आपल्याला बिर्याणी बनवण्यासाठी लागणार आहेत या सगळ्यांचं आम्ही कॅल्क्युलेटिव सगळं बघून म्हणजे क्वालिटी बघून सगळं नंतर आम्ही त्याचं परचेसिंग करतो आणि ते मेंटेन देखील ठेवायचं कंटिन्युअसली सातत्यानं प्रयत्न करतो.
1: म्हणजे ते स्टँडर्ड आपण मेंटेन ठेवण्याचा आपल्या स्टँडर्ड हॉटेलच्या माध्यमातून देखील प्रयत्न करत आहात. बघा, सुरुवात केलेली असते आणि त्या सुरुवातीला यश मिळत राहतं आणि ते मग पुन्हा यश वाढत राहतं. परंतु जसे जसे आपले ग्राहक वाढतील किंवा आपला चाहता वर्ग वाढतो, त्यावेळेस त्यांच्या ज्या काय मागण्या असतात किंवा त्यांचे एक असतं की आणखी आम्हाला चांगल्या पद्धतीचा अन्नपदार्थ मिळणं गरजेचं आहे, बिर्याणी मिळणं गरजेचं आहे, खाद्यपदार्थ मिळणं गरजेचं, मागणी वाढत जाते. मग ही मागणी पूर्ण करत असताना तोच दर्जा तीच क्वालिटी पुन्हा आपल्याला ठेवणं किती गरजेचं आहे काय सांगतील? कारण ग्राहक आपलं वाढलेलं होतं, म्हणजे आता तर खूपच वाढलेलं आहे, तर त्या सगळ्या ग्राहकांचा आपण ज्याला म्हणतो की मागणीप्रमाणे पुरवठा करत असताना ते कसा करणं गरजेचं आहे?
2: खूप छान प्रश्न विचारला सर. कारण याचं कारण असं की आता मी बरेचसे हॉटेल बघतो की समजा कस्टमर सुरुवातीला थोडं कमी असतं पण ते जसं जसं वाढत जाईल त्याच्यामध्ये ते त्यांची क्वांटिटी जी आहे बल्कमध्ये बनवायची हे वाढवत जातात. म्हणजे समजा 5 किलो बनवत असतील तर त्यानंतर 10 किलो, 20 किलो, 25 किलो असं वन टाईममध्ये करतात ते. परंतु आम्ही तसं न करता आम्ही आमचं एक फॉर्मॅट फिक्स केलेलं आहे की आम्ही 10 किलोची बिर्याणी वन टाईममध्ये करतो. तर आम्ही असे आमच्या दिवसाचे सर जवळपास आम्हाला 30 पातेले बनवावं लागतात.
1: ओके,
2: 10-10 किलोचे. पण हे करत असताना आम्ही एकदम 50-50 किलोचे आम्ही 6 पातेले नाही करत सर. आम्ही 10-10 किलोचेच 30 पातेले बनवतो, किती जरी काय आम्हाला कस्टमरचा लोड असला तरी पण. तसे आम्ही त्याच्या सिस्टीम तशी बनवलेली आहे. त्याच्यात काय होतं की आपल्याला जे बल्कमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस करायला जातो तेव्हा क्वालिटीमध्ये डिस्टर्बन्स होणं चान्सेस असतात सर. परंतु आम्ही छोट्या प्रमाणामध्येच मॅक्झिमम क्वांटिटी तयार करतो आहे, त्याच्यामुळं ते एक गुपित आमचं आहे की आम्ही चांगल्या पद्धतीने क्वालिटी आपण मेंटेन करू शकतोय.
1: हा खरं तर एक इंटरेस्टिंग प्रश्न होता पृथ्वीराज. बऱ्याच ठिकाणी आपण हे पाहिलेलं आहे, आपण बघतो आहोत की मोठा उद्योजक तयार होतो परंतु सुरुवातीची जी क्वालिटी त्याची असते की ज्या क्वालिटीच्या आधारे त्यानं स्वतःचा ग्राहक कमवलेला असतो ती मात्र त्याच्याकडून सुटत जात असते. मग आता मला सांगा की आपल्या हॉटेलच्या माध्यमातून सर्वसाधारणपणे सगळे लोकप्रिय पदार्थ दिले जातात, आणखी कोणकोणते पदार्थ आपण देत असता त्याची मागणी कशी असते?
2: सर, आम्ही सुरुवात जरी बिर्याणीमधून केली असेल तरी आम्ही नंतर आता जवळपास आमचा एक 30 मेनूचा एक आमचा मेनू कार्ड आहे. त्याच्यामध्ये स्पेशालिटी तर बिर्याणीच आहे, परंतु आम्ही मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, अंडा बिर्याणी, त्याचबरोबर आम्ही थाळी पण सिस्टीम चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये चिकन थाळी, मटन थाळी,
1: थाळी कल्चर सध्या खूप
2: लोकप्रिय होत आहे
1: आणि मोठ्या थाळ्या असतात 2500-ची 3000-ची असं हे देखील एक नवीन सुरू झालेलं आहे जे की सुरुवातीला आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप पाहिलेलं असायचं. थाळी आणि स्पेशालिटीच्या संदर्भात काय सांगता येईल?
2: थाळीमध्ये कसं आहे सर, लोकांचं कसं आहे, लोकांना व्हेरिएशन पाहिजे जेवणामध्ये. रोज रोज एकच पदार्थ आपण नाही खाऊ शकत सर. असे कस्टमर आहेत काही की ते विकली कमीत कमी 4-5 वेळेस आमच्याकडे ग्राहक येतात, मग ते प्रत्येक वेळेसच बिर्याणी ट्राय करू शकत नाहीत ना. मग त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये व्हरायटी वाढवून त्याच्यामध्ये थाळी असेल, शोरमा असेल, आणखीन तंदूर लेग पीस असेल, म्हणजे बरेचसे व्हरायटी त्याच्यामध्ये आम्ही वाढवली. आणि आता नुकतंच आम्ही ढवरा मटन देखील सुरू केलं आहे. म्हणजे हे एकदम लोकांना एवढं पसंत पडलंय की आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतोय आणि ग्राहकांना कॉल जसं व्हेरिएशन पाहिजे तसं आम्ही ते देतोय, त्याच्यामुळे ग्राहक देखील टिकून आहेत आमचे.
1: म्हणजे ग्राहकांना जसे पाहिजे अन्न पदार्थ त्या पद्धतीचं बनवून देणं ही सुद्धा एक टास्क असते. ती सुद्धा आपण या ठिकाणी पूर्ण करताना दिसत आहात. पृथ्वीराज, याच्यानंतर मला असं सांगा की सर्वसाधारणपणे कुठलाही व्यवसाय आपण करत असू, व्यवसाय करत असताना आता सध्या आपण बघतो आहोत की ऑनलाईनचा सगळा प्रकार सुरू आहे, आपण ऑनलाईनवर ग्राहक आपल्याला मागवत असतात वस्तू, ती सुद्धा एक वेगळी पद्धती सध्या विकसित झालेली आहे. तर स्टँडर्डच्या माध्यमातून आम्ही देखील पाहिलेलं आहे की पॅकिंग करून बाहेर देणं किंवा ग्राहक जिथं असेल तिथपर्यंत आपले पदार्थ पोहोचवणं हे सुद्धा सध्या काळाची गरज आहे. तर ह्या ऑनलाईनच्या खेळामध्ये आपण कसं काम करता?
2: आपल्याकडे स्विगी, झोमॅटो हे देखील काम करते धाराशिवमध्ये, त्याच्या माध्यमातून आपण ते सुरू केलेलं आहे की लोकांना जे येऊ शकत नाहीत त्यांना आपण होम डिलिव्हरी देखील देतोय, किंवा काही पर्सनल आपले संबंध असतात त्याच्यातून आपण ते सगळ्यांना म्हणजे पोस्ट करायचं देखील काम करतोय.
1: म्हणजे या सुद्धा बाबी आपण या ठिकाणी करतात. पृथ्वीराज, मला याच्यानंतर असं सांगा की खरं तर आपलं अभियांत्रिकीचं शिक्षण आपण घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आपण हॉटेलिंगच्या व्यवसायामध्ये गेला, तिथं देखील एक चांगलं यश आपण मिळवलेलं आहे. आपला एक वेगळा असा एक चाहता वर्ग असेल किंवा आपले ग्राहक वर्ग आपण एक विशिष्ट पद्धतीनं तयार केलेला आहे. मला सांगा, उद्योजक म्हणून शिक्षणाच्या संदर्भात मी पुन्हा बोलतोय की शिक्षण हे केवळ नोकरीसाठीच नसून इतर बाबतीमध्ये सुद्धा आपण यशस्वी होऊ शकतो, यासाठी सुद्धा ही शिक्षण पद्धती खूप महत्त्वाची आहे. आपण काय सांगू शकाल आपल्या अनुभवावरून की अभियांत्रिकी असेल किंवा इतर तत्सम शिक्षण पद्धती असेल, या शिक्षणाचा वापर आपण आपल्या उद्योग व्यवसायामध्ये देखील करू शकतो हे आपण सिद्ध केलेलं आहे, आपण काय सांगू शकाल?
2: खूप छान प्रश्न विचारला सर आपण. कारण मी ज्यावेळेस शिक्षण घेत होतो त्यावेळेसच मनामध्ये माझ्या कुठं दडलेलं होतं की आपल्याला व्यवसायच करायचा आहे. हे सुरुवातीपासूनच असल्यामुळं मी विचार करायचो की आपल्याला कोणत्या व्यवसायामध्ये जाता येईल किंवा कुठं अपॉर्च्युनिटी मिळेल. पण हे करत असताना मला समाजामधून खूप म्हणजे त्याच्यामध्ये फोर्स यायचा की तुम्ही व्यवसाय न करता नोकरीच केली पाहिजे किंवा आपले घरातले देखील दुःख असतील, ह्यांनी मला सुरुवातीला सपोर्ट नाही केला की मी ज्यावेळेस व्यवसाय करायचं म्हणतो आहे त्यावेळेस. त्याचं कारण असं होतं की आजूबाजूला जे कोणी व्यवसाय करतायत हे एकतर नॉन एज्युकेटेड लोक थोडे दिसायचे आणि जे करतायत त्यांना यश येत नाही हे पण समोर दिसायचं. आणि हे सगळं टास्क समोर असताना माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं की हे सगळ्यांना पटवून सांगणं की मी व्यवसाय करतो आहे आणि ते यशस्वी पद्धतीने करेल हे समजून सांगणंच खूप महत्त्वाचं होतं सर माझ्यासाठी सुरुवातीला. कारण आता जरी वाटत असेल सगळ्यांना की एवढ्या म्हणजे सुरुवात शून्यातनं केली पण आज महाराष्ट्रामध्ये आमच्या 30 ब्रँचेस आहेत, हे सगळं दिसायला खूप छान वाटतंय सर. पण मी ज्यावेळेस सुरुवात करत होतो त्यावेळेस खूप मला स्ट्रगल करावं लागलं ह्या बाबीमध्ये. त्याचं कारण होतं की मी शिक्षण घेतलं होतं म्हणजे चांगल्या क्वालिटीचं, म्हणजे मी 13 मी बी पासआउट चांगल्या पर्सेंटेजमध्ये झालेलो होतो आणि तरी देखील मी व्यवसाय करायचं म्हणतोय जॉब न करता, हे कुठंतरी सगळ्यांना पटत नव्हतं. मग त्यावेळेस सगळ्यांना समजून सांगणं आणि ह्या व्यवसायात उतरणं हे मोठा टास्क तर मी कम्प्लीट केला. त्याचं कारण सांगतो तर मी सुरू करत असताना घरच्यांना असं पटवून देत होतो की मी जरी सुरुवात शून्यात न करता असेल, जरी आता सध्या आपल्याकडे भांडवल नसेल, तर मी माझा 100% त्या व्यवसायामध्ये देऊन मी हा व्यवसाय सक्सेसच करणार आहे, त्याला यशच मिळवणार आहे. त्याचं कारण होतं सर की माझ्या अंगात व्यवसायाचीच आवड होती सुरुवातीपासून आणि माझं इतर मुलांना पण म्हणजे सांगणं आहे की तुम्ही जर व्यवसायामध्ये जर उतरत असाल तर तुमच्या अंगात स्वतः व्यवसायाबद्दल ती आवड असली पाहिजे, तो व्यवसाय स्वतः तुम्हाला लक्षात आला पाहिजे, तरच तुम्ही त्या व्यवसायामध्ये पार्टिसिपेट करा किंवा तो व्यवसाय यश ते सुरुवात करा, तरच तुम्हाला ते यश मिळणार. कारण व्यवसाय म्हणलं की खूप रिस्क आहे सर. व्यवसाय सुरू करणं हे खूप इझी गोईंग वाटतं, परंतु ते सुरू करून त्याला शेवटपर्यंत टिकवणं हे पण खूप महत्त्वाचा टास्क आहे. तर ते करायला फक्त त्याच्यामध्ये जिद्द आणि ते आवडच पाहिजे, तरच ते तुम्ही करू शकताय. तर मी सुरुवातीला ज्यावेळेस व्यवसाय सुरू केला त्याच्यानंतर तुम्हाला तर सांगितल्याप्रमाणे मी किचनमधून सगळी सुरुवात केलेली आहे, सगळ्या गोष्टी स्वतः बनवायचो स्वतः करायचो. आणि हे करत असताना मी सुरुवात ज्यावेळेस केली त्यावेळेस फक्त 20 लोकांची कॅपॅसिटी होती बसायची सर एका, म्हणजे ज्यावेळेस आपल्या धाराशिवच्या मेन ब्रँचमध्ये जे आता आपण डेव्हलप केलं आहे तिथं आज 250 लोक बसतायत वन टाईममध्ये, तिथं फक्त 20 लोकांची कॅपॅसिटी होती. पण हे सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्ही शून्यातनं सुरू करा, परंतु स्वतः जर लक्ष देऊन केलं तर तुम्ही 100% त्याच्यामध्ये यश मिळवताय हे नक्कीच आहे सर.
1: तर श्रोतेहो, पृथ्वीराज राजेंद्र गायकवाड यांचा प्रवास आपण जाणून घेत होतो हॉटेलिंगच्या संदर्भामध्ये. पृथ्वीराज, बऱ्याचशा गोष्टी आता तुम्ही या व्यवसायाच्या संदर्भात सांगितलेल्या आहेत, तरीसुद्धा आपले जे श्रोते असतील, नवीन उद्योजक असतील, आपले विद्यार्थी मित्र असतील जे की उच्च शिक्षण घेऊनसुद्धा व्यवसाय करू इच्छितात, अशा सर्वांसाठी आपण जाता जाता काय सांगू शकाल?
2: सर, हे उद्योजक म्हणून सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे, कारण प्रत्येकाला नोकरी मिळणं हे शक्य नाही सर. त्याच्यामुळे उद्योजकतेकडं कल वाढला पाहिजे ह्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि स्टँडर्ड उद्योग समूह आज इथपर्यंत कसा पोहोचला, म्हणजे आम्ही सुरुवात जरी शून्यातनं केली तरी आज आम्ही 8 जिल्ह्याच्या माध्यमातून जवळपास 30 फ्रँचायझीपर्यंत पोहोचलो आहे. आणि हे करत असताना स्ट्रगल तर सगळ्यांना आहेच आहे, ते करत करतच आपल्याला पुढे जावं लागणार आहे. तर हे करत असताना एकच सांगतो की जिद्दीनं आणि प्रेरणा घेऊन तुम्ही मार्गी लागा. तर आपल्या स्टँडर्ड बिर्याणीच्या माध्यमातून आपण बिर्याणीच तर देतोच आहे, स्पेशालिटी तर बिर्याणीमध्ये आहेच, परंतु ते करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या थाळी सिस्टीम असतील, चिकन मटन अंडा थाळी, त्याचबरोबर आपण ढवारा मटन देखील सुरू केलेलं आहे, तंदूर लेग पीस आहेत, शोरमा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी आपण नक्कीच स्टँडर्ड बिर्याणीला व्हिजिट करा. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर पण दिला जाईल. तर आपलं स्टँडर्ड बिर्याणी जे आहे ते बसस्टँडपासून जे आपण सोलापूर रस्त्याने येतो आहे ताजमहल टॉकीच्या तिथून मध्ये वळालं की सिव्हिलास पेट्रोलच आहे, तर तिथं येऊन आपण ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकताय. आणि जर आपल्याला काही क्युरी असेल, काही विचारायचं असेल, तर माझा नंबर देखील या ठिकाणी आहे 9422024749. आणखीन एकदा नंबर सांगतो की 9422024749. तर ह्या नंबरला संपर्क करून आपल्या स्टँडर्ड उद्योग समूहाच्या रिलेटेड तो आपल्याला काही जरी क्युरी असेल तरी मला कॉल करा आणि नक्की विचारा. आपल्याला फ्रँचायझीबद्दल देखील काही इन्क्वायरी हवी असेल तर ह्याच नंबरला आपण कॉन्टॅक्ट करू शकताय आणि आपल्या फ्रँचायझीचा देखील आपण इन्क्वायरी करून त्याचा देखील लाभ घेऊ शकताय.
1: खरं तर श्रोते हो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून असे जे आपले विद्यार्थी मित्र आहेत जे इतरांसाठी देखील निश्चितपणे प्रेरणा ठरणारे असेच आपले सगळे विद्यार्थी मित्र आहेत. आणि आत्ता जे आपण ज्यांच्याशी बोलतो आहोत ते आहेत पृथ्वीराज राजेंद्र गायकवाड, ज्यांनी स्टँडर्ड बिर्याणी हा जो आपला धाराशिवचा ब्रँड आहे तो विकसित केलेला आहे. तर याच्या संदर्भात आपण त्यांचा नंबरवर देखील त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि पृथ्वीराज, जाता जाता सगळ्या प्लॅटफॉर्मवर ऐकणारे जे आपले श्रोते असतील अशांसाठी एक तुमच्या आवडीचं गीत, जे तुम्हाला कुठलं गीत आवडतं ते गीत आमच्या श्रोत्यांना आम्हाला देखील ऐकवायला निश्चितपणे आवडेल.
2: तुम आगय हो नूर आगय हे गाणं मला आवडतं. त्याचं ते डेडिकेटेड माझ्या वाईफसाठी आहे, कारण या व्यवसायामध्ये तिची देखील साथ

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आपण ऐकत आहे रेडिओ तिरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो आजच्या आपल्या सूरप्रभात या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो सूरप्रभात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंददायी आणि प्रेरणादायी गीतं आपण ऐकत असतो. याच कार्यक्रमाच्या सुरुवातीस आज आपण ऐकणार आहात किशोर कुमार यांच्या आवाजातील योगेश यांचं गीत. संगीतकार आहेत सलील चौधरी.

श्रोते हो, सूर्यप्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लता मंगेशकर यांच्या आवाजातील निदा फाजली यांचं गीत। संगीतकार आहे तो उषा खन्ना।

श्रोतेहो सूर प्रभात या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात किशोर कुमार यांच्या आवाजातील अमित खन्ना यांचं गीत. संगीतकार आहेत राजेश रोशन.

श्रोते हो, सूरप्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात किशोर कुमार यांच्या आवाजातील फारूक कैसर यांचं गीत। संगीतकार आहेत बप्पी लहरी।

श्रोते हो, सूर प्रभात या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. गायक कलाकार आहेत किशोर कुमार.

श्रोतेहो, सूर्यप्रभात या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे कळवा. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9975900 अर्थात 9975900900. या क्रमांकावर आपण आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवू शकता. आणि सूर्यप्रभात या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात आरती मुखर्जी आणि किशोर कुमार यांनी गायलेलं यमजी हशमत यांचं गीत. संगीतकार आहेत रवींद्र जैन.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: कागद पेन नाही यावेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनाशी निगडीत गोष्टी आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. मंडळी, आजच्या कार्यक्रमात एक महत्त्वाची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या माध्यमातून आपल्या उन्हाळी हंगाम जो आता सुरू होणार आहे, तर या उन्हाळी हंगामामध्ये जी महत्त्वपूर्ण पिकं आपण घेत असतो, तर ती पिकं कोणती असणार आहेत याच्या संदर्भातील माहिती आजच्या एपिसोडच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. त्याचबरोबर येणाऱ्या काही भागांमध्ये आपण उन्हाळ्यामध्ये कोणकोणती भाजीपाला पिकं असतील किंवा इतर पिकं असतील या संदर्भात देखील माहिती करून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, उन्हाळी लागवडीमधील शेतकऱ्याचं एक महत्त्वाचं पीक म्हणून ओळखलं जाणारं पीक आहे, अर्थात मका. मका लागवड हे असं पीक आहे ज्यामधून शेतकऱ्याला अवघ्या 2 ते 3 महिन्यात चांगलं उत्पादन मिळू शकतं. तसेच या पिकाचा वापर जनावरांच्या खाद्यामध्ये देखील होत असतो, त्यामुळे जनावरांना खाद्यपदार्थाचा खर्च कमी होतो आणि जनावरांच्या दूध वाढीमध्ये देखील चांगला फायदा शेतकरी बांधवांना मिळू शकतो. आणि शेतकरी मित्रांनो, मका लागवडीसाठी उन्हाळी हंगाम म्हणजेच उन्हाळी मका लागवड हे योग्य हंगाम मानला जातो. तर आज आपण संपूर्ण माहिती या विषयाची करून घेणार आहोत. मित्रांनो, उन्हाळ्यामधील मका लागवड जर आपल्या करावायची असेल तर त्यासाठीचा उत्तम कालावधी असू शकतो 15 जानेवारी ते फेब्रुवारीचा महिना. या महिन्यात जर आपण लागवड केली तर आपलं उत्पादन हे मे ते जून महिन्यात आपल्याला मिळून जाईल आणि आपलं उत्पादन हे पाऊस पडण्याच्या अगोदर तयार होऊ शकतं, ज्यामुळे आपल्या पिकावर कोणत्याही प्रकारचा पावसाचा परिणाम होणार नाही किंवा नैसर्गिक नुकसानसुद्धा होत नाही. लागवड करायच्या आधी आपल्याला रान तयार करणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या शेतामध्ये प्रति एकर 5 ते 6 ट्रॉली शेणखत किंवा गांडूळ खत टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर शेतामध्ये आपल्या उभ्या आडव्या स्वरूपाची नांगरट करून घ्यायची आहे. जर आपल्याकडे ट्रॅक्टर नसेल तर कुळवणी देखील करू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला रोटर मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला सरी पाडून वाफे तयार करावायचे आहेत. सरी हे आपल्याला जमिनीच्या उताराच्या भागाने पाडून घ्यावायचे आहेत आणि 2 सरींमधील अंतर हे आपल्याला 2.5 ते 3 फुटाच्या आसपास ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या पिकाला हवा मिळण्यास आणि वाढीस एक उत्तम जागा प्राप्त होऊ शकते. शेतकरी बंधूंना मका लागवड करत असताना सर्वात महत्त्वाची जी निवड असते ती म्हणजे वाणांची निवड. या पिकासाठी महाराष्ट्रात जे उत्तम वाण आहेत ते आता बघणार आहोत. याच्यामध्ये ॲडव्हेंटा 756, P3 401, पॉइनीर DNH 8255 टाटा, NK 30 सिजेंटा, याचबरोबर P3502 पॉइनर हे वाण सध्या शिफारस केलेले आहेत. त्यामुळे लागवड करण्याआधी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन या संबंधित वाणांची माहिती आपण घेऊ शकता आणि प्रति एकर 9 ते 10 किलो बियाणे आपल्याला पेरणीसाठी पुरू शकतं. आता लागवड कशी करणं गरजेचं आहे या संदर्भातील माहिती करून घेऊयात. या पिकाची लागवड करायच्या आधी सरी पाडल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये प्रति एकर 10:26:26 जवळपास 4 ते 5 पोती टाकणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर 2 पोती युरिया देखील टाकावायचा आहे. हे आपण सरी मारल्यानंतर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सरीमध्ये आपल्याला पाणी सोडायचं आहे. पाणी हे आपण ड्रिप किंवा पाटाने देखील सोडू शकतो. 1 दिवस पाणी जमिनीमध्ये योग्य प्रकारे मुरल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला मका पिकाची लागवड करायची आहे. महाराष्ट्रातले खूप सारे शेतकरी ॲडव्हेंटा 756 या वाणाची निवड करतात. त्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे पीक 12 महिने येऊ शकतं. तसेच कमीत कमी 2 कणसे एका रोपाला लागू शकतात. त्यामध्ये 2 कणसाचे वजन हे 1/2 किलोच्या वरसुद्धा असू शकतं. बियाण्यांची लागवड करत असताना आपल्याला 4 ते 5 इंच अंतर हे दोघांमध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर एक एक दाणा निवडून आपण त्याची लागवड करावायची आहे. लागवड ही आपण एका सरीच्या उंचीच्या जिथपर्यंत पाणी पोहोचलं आहे त्याच्या खालच्या भागापासून आपण लागवड करू शकतो. लागवड केल्यानंतर पिकावर सर्वात पहिला अटॅक येतो, तो म्हणजे लष्करी आळीचा. आणि हा अटॅक टाळण्यासाठी आपल्याला सुरुवातीला रोप मोठे झाल्यानंतर म्हणजे रोपे 20 ते 25 दिवसांची झाल्यानंतर त्यानंतर यनवान आणि प्रोक्लेन ही औषधे फवारून घ्यायची आहेत. हे फवारल्यानंतर तुमच्या सर्व पिकातील अळ्या नष्ट होऊन जातील. तसेच लागवडीच्या वेळेस टेंजन नावाचं औषध आपल्याला 200 लिटरच्या आसपास प्रति एकर फवारून घ्यायचं आहे. मंडळी, या पिकासाठी खास करून औषधांची जास्त गरज भासत नाही, परंतु आपल्याला काही ठराविक औषधंही या पिकासाठी वापरायची आहेत. मका या पिकासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत जवळपास 2.5 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो आणि यासाठी प्रति एकरी संपूर्ण खर्चा 20 ते 25 हजार इतका येऊ शकतो आणि या खर्चातून 2 ते 3 महिन्यानंतर आपलं उत्पादन हे जवळपास 1 ते 1.5 लाख रुपये इतकंसुद्धा निघू शकतं. त्यानंतर उरलेला चारा आपण जनावरांसाठी वापरू शकतो, विकू शकतो आणि त्याचाही आपल्याला अधिकचा फायदा होऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, मका हे पीक गाई म्हशींच्या किंवा शेळीपालन किंवा जनावरांच्या चारा पिकातील हे एक महत्त्वाचं पीक आहे. या पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्याला दुहेरी फायदा होतो, म्हणजेच मका विकून आणि घरगुती मका पिकाच्या हिरव्या वैरणीचा चारा करून त्याचा उपयोग जनावरांच्या खाद्यामध्ये देखील केला जाऊ शकतो आणि त्यातून आपल्याला चांगल्या प्रतीचं दूध देखील पशूंच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतं. तर शेतकरी बंधूंनो, आपल्या उन्हाळी हंगामामध्ये आपल्याला जर मका पिकाची लागवड करावायची असेल तर आत्ता ज्या बाबी आपण ऐकलेल्या आहेत त्या बाबींचा निश्चितपणे आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपण वापर करू शकतो आणि मका पिकाचं अधिकचं उत्पादन आपण घेऊ शकतो. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच, पुन्हा आपण भेटणारच आहोत. शिवार वार्ताच्या पुढील भागात आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, काही कलाकृती एखाद्या कवितेसारख्या असतात. प्रत्येकाच्या भावाप्रमाणे त्या तरल किंवा मनोहरी होत जातात आणि एक ठसा आपल्या मनावर उमटवून जातात. 1999 साली असा चित्रपट आला, तो म्हणजे हम दिल दे चुके सनम. सिनेमा आपल्या भावना मुद्रित करत असतो, परंतु एखादी अशी कलाकृती जेव्हा आरसाच ठरते तेव्हा ती अजरामर होते आणि सिनेमालाही प्रगल्भ करते. तेव्हा मित्रांनो, आज आनंद घेऊयात हम दिल दे चुके सनम या मास्टरपीस चित्रपटातील सदाबहार गीतांचा.

हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील गीता आपण ऐकत आहात. हम दिल दे चुके सनमचं कथानक आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातं. नंदिनी, समीर आणि वनराज या व्यक्तिरेखा आपल्या समोर येत राहतात. नंदिनी आणि समीर यांचं प्रेमापलीकडचं नातं, परंतु समाजभान ठेवून समीरचं नंदिताला सोडून जाणं आणि त्याहूनही तिचं वनराजशी झालेलं लग्न या तिघांनाही वादळात घेऊन जातं. प्रियकर, प्रियसी आणि पती हा अद्भुत योग चालू राहतो, पण शेवटी जिंकतं ते प्रेम आणि नंदिता पुन्हा वनराजकडे येते. जरी ही कथा ओळखीची वाटत असली तरी कथेतील ट्विस्ट मनाला हेलकावणारे आणि वेगळ्या विश्वात घेऊन जाणारे होते. एक विशिष्ट मानसिकता घेऊन जाणाऱ्यांसाठी हा चित्रपट बरंच काही पाठीमागे ठेवून जातो.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील सदाबहार गीता आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

हम दिल दे चुके सनम या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले सलमान खान, अजय देवगन, ऐश्वर्या राय, विक्रम गोखले, स्मिता जयकर, जोहरा सहगल आणि हेलन। सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या फिल्मी करिअर आणि वैयक्तिक जीवनातही या चित्रपटाचा मोठा सहभाग राहिलेला आहे। या चित्रपटात कुठेही सलमान सलमान न राहता तो समीर वाटत राहतो। तसेच ऐश्वर्या राय हिनेही सौंदर्यासोबतच आपल्या अभिनयाने देखील प्रेक्षकांना चकित केलं। पण खरी धमाल केली ती अजय देवगणने। त्याचा वनराज डोक्यातून जात नाही, पात्रापुढे जाऊन अभिनय आणि जगणं अजयनं दाखवून दिलं। या सर्वांसोबतच संजय लीला भन्साळी यांची दिग्दर्शनातील जादूगिरीही आपण हम दिल दे चुके सनमच्या माध्यमातून अनुभवू शकतो। एखाद्या पात्राला आणि कथेला दिग्दर्शक कुठे घेऊन जाऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केलं। श्रोते हो, या चित्रपटानं क्लासिक सिनेमातला एक नवा ट्रेंड निर्माण केला, त्यामुळे सर्वच पुरस्कारांमध्ये या चित्रपटाने दबदबा निर्माण केला। तेव्हा आज आनंद घेऊयात हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील सदाबहार गीतांचा।

श्रोते हो, हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील सदाबहार गीत आपण ऐकत आहात. हम दिल दे चुके सनम या चित्रपटाला संगीत दिलं होतं संगीतकार इस्माईल दरबार यांनी. तर यातली गीतं गायली होती कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक, कुमार सानू, उदित नारायण, हरिहरण आणि केके यांनी. चित्रपटातील गीतं आणि संगीत अगदी एकजीव झाल्याचा भास रसिकांना निर्माण झाला. सर्वच गीतांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. त्यामुळे फिल्मी इतिहासात या चित्रपटाला मानाचे स्थान मिळाले. तेव्हा आज आनंद घेऊयात संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हम दिल दे चुके सनम या मास्टरपीस चित्रपटातील गीतांचा.

श्रोते हो एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील सदाबहार गीता आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील सदाबहार गीता आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: कागद पेन नाही यावेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो मध्ये. अगदी कुठल्याही गाण्यानं आपल्या प्लेलिस्ट मध्ये जागा मिळवण्याआधी आपल्या मनामध्ये जागा मिळवलेली असते. अशीच आपल्या मनाचा ठाव घेणारी आठवणीतली गाणी घेऊन तुमच्या भेटीला आलेली आहे. पण आजचा आपला विषय गाण्याचा तो थोडासा वेगळा आहे बरं का. ही अशी प्रेमभावना आहे जिथे व्याकुळता आहे, हुरहुर आहे, एकमेकांविषयीची ओढ आहे, आस्था आहे, विश्वास आहे, तरीही एक अस्वस्थपणा आहे. प्रेमाची ही भावना म्हणजे विरहाची भावना. असं म्हणतात की विरहात प्रेम ताजतवणं होतं. विरहाच्या भावना महाकाव्याचं रूप घेतात. प्रेमामध्ये विरह श्रेष्ठ मानला जातो. सध्याच्या भाषेत सांगायचं झालं तर विरह म्हणजे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप. विरह म्हणजे ब्रेकअप नाही आ, त्या काळचा विरह ही परिस्थितीमुळे झालेला असायचा. नशिबी आलेली ताटातूटही अत्यंत सामंजस्यपणे स्वीकारली जायची. त्या काळच्या प्रेमामध्येही नीती होती, एक सच्चेपणा होता, पावित्र्य होतं. नशिबी आलेली ताटातूटही अत्यंत सामंजस्यपणे स्वीकारली जायची. त्या काळच्या प्रेमामध्येही नीती होती, एक सच्चेपणा होता, पावित्र्य होतं.

विरहामुळे प्रेमाची तहान वाढते, त्याची किंमत समजते आणि चित्त विरहन व्याकुळ होतं. आता जे गाणं तुमच्या भेटीला येत आहे ते खरोखर घायाळ करणार आहे. सख्या रे घायाळ मी हरिणी, डॉक्टर जब्बार पटेल यांचं दिग्दर्शन असलेला सामना हा सिनेमा 1974 सुमारास मेहबूब स्टुडिओमध्ये याचं रेकॉर्डिंग होणार होतं 4 तासांच्या शिफ्टमध्ये. या गाण्याला आवाज आहे लता दिदींचा, विश्वाचा चिरंतर स्वर. आपल्या साऱ्यांच्या जन्मापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत आपली सोबत करणारा हा स्वर. मेहबूब रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये लता दिदी आल्या त्या क्षणाला त्या गाण्याविषयी त्यांना काही म्हणजे काहीच माहिती नव्हतं. आपल्या चेहऱ्यावरच्या हास्यानं त्यांनी सारांचा स्वीकार करत गाण्यांचे शब्द स्वतः लिहिले कागदावरती. त्यानंतर रवींद्र साठे यांच्या आवाजात रेकॉर्डिंग झालेलं तात्पुरतं त्यांच्याकडून रेकॉर्ड झालेलं गाणं त्यांनी अत्यंत एकाग्रतेनं ऐकलं, ते कानात साठवलं. ऐकत असतानाच आपल्या कागदावरती ती सांकेतिक खुणा केल्या. जसं गाणं ऐकून संपलं तसं त्या म्हणाल्या, चला टेक करूयात. गाण्याच्या सुरुवातीच्या ज्या तालमुक्त चारोळ्या आहेत त्या वायब्रोफोन आणि स्पॅनिश गिटारच्या साथीनं त्या गाणार होत्या. त्यांनी गायला सुरुवात केली पहिल्या 4 ओळी, त्यानंतर घायाळ मिहरणी या णीवरती त्या पुढे पुढे गात राहिल्या आणि आपल्या आवाजाच्या स्पर्शानं या गाण्याचं जणू सोनं केलं. पहिला टेक झाला, सगळी उपस्थित मंडळी भारावून गेली होती. पण कुठल्या तरी तांत्रिक अडचणीमुळं जे रेकॉर्डिस्ट होतं त्या टागोर साहेबांनी लताबाईंना आणखी एक टेक द्यायची विनंती केली. त्यांनी दुसरा टेकही अत्यंत तंतोतंत पहिल्या टेकसारखाच घेतला. पाहणाऱ्यांसाठी ते सगळंच अशक्य होतं. म्हणजे 15 मिनिटांपूर्वी काहीही माहीत नसलेलं गाणं कुणीतरी एका श्रवणात एकदाच ऐकून आत्मसात करून त्यामध्ये अलौकिक पद्धतीनं प्राण फुंकणं, त्या गाण्याला हजारांनी लाखांनी गुणून त्यांना सर्वोत्कृष्टतेचा दर्जा प्राप्त करून देऊ शकतं हे आनंद मोडक यांनी अनुभवलं. रेकॉर्डिस्ट टागोर साहेबांचं समाधान होतंच लता दिदींनी गायल्यानंतर गाणं न ऐकता सर्वांचा निरोप घेऊन त्या निघून गेल्या. काय कमाल आहे ना, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मोठेपणा अशा अनेक प्रसंगातून आपल्याला समजतो आणि पुन्हा एकदा त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला होतं.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. क्लासिक रेडिओ शो मधून जे गाणं आता आपल्या भेटीला येत आहे ते गाणं नाहीये, तर ती एक अजरामर कलाकृती आहे. या गाण्याची 50 कधीच उलटली आहेत, पण तरीही गाण्याचं गारुड अजूनही कमी झालं नाहीये. कविवर्य मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते यांनी हा मांडलेला विलक्षण भातुकलीचा खेळ इतक्या काळानंतरही तसाच चालू आहे. आणि आणखी काही दशके तरी ही भातुकली कोणी मोडणार नाही आणि सोडणारही नाही. दुर्दैव हेच की हे तीनही कलाकार आज आपल्यात नाहीयेत. या गाण्याची ही एक गोष्ट आहे. कविवर्य मंगेश पाडगावकरांनी रेकॉर्डिंगच्या 2 महिने आधीच हे गाणं लिहून संगीतकार यशवंत देवांकडे पाठवलं होतं. त्यानंतर जेव्हा ही सारी मंडळी एकमेकांना भेटली, म्हणजे मंगेश पाडगावकर, दाते आणि देव, तेव्हा देवांनी हे गाणं ऐकवलं, पण ती चाल ना पाडगावकरांना पसंत पडली ना दात्यांना. त्या दोघांच्याही मते ती निराळी असल्यामुळं तिला अशा भावगीतांची चाल योग्य नाहीये, पण यशवंत देव हे दिलेल्या चालीवर ठाम होते. ते म्हणाले की ही चाल मुळात निराळी नाहीये, ते एक प्रेमभंगाचं गाणं आहे ज्यामध्ये प्रियकर आणि प्रियसी ही गोष्ट सांगत नाहीयेत, तर तिसऱ्यानेच या गाण्याची कथा सांगितलेली आहे. यावर बऱ्याच चर्चा झाल्या. शेवटी देवांच्या मनाप्रमाणे गाणं करायचं ठरवलं. नंतर देव म्हणाले होते, बघा गाणं अजरामर होईल, आणि तसंच झालं. हे गाणं आकाशवाणीवर सादर झालं आणि ते प्रचंड लोकप्रिय झालं. या गाण्याचं शेवटचं चरण हे वाऱ्यावरती विरुण गेली एक उदास राणी. भारत कुमार राऊत यांनी त्यांच्या एका लेखामध्ये म्हणाले होते की प्रत्यक्षात मात्र ही राणी वाऱ्यावरती विरुण न जाता मनामनात अमर झाली आणि मराठी संस्कृतीचा अविभाज्य भागच बनली.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. संध्याकाळची वेळ ही किती विलक्षण असते ना, म्हणजे ना दिवस असतो ना रात्र असते, उजेड असतो ना अंधार असतो, त्या वेळेला एक गूढतेचा वेढा असतो. काळीज चिरणारी अस्वस्थता ही वेळ आपल्याला देऊन जाते. संध्याकाळची हीच कातरता शांताबाई शेळकेंनी या गाण्यात अशी काय सांगितली आहे की चालायचं तर पुष्कळ आहे पण आता पावलं थकली आहेत. हे गाणं म्हणजे हृदयनाथ मंगेशकर म्हणजेच बाळासाहेबांनी स्वरबद्ध केलेलं आणि आशाताईंनी गायलेलं जीवलगा. मागच्या आठवणींचं ओझं घेऊन एक एक पाऊल टाकत ही एकाकी व्यक्ती पुढे चालली आहे. दिवस आणि रात्र, जन्म आणि मृत्यू, तशी या गाण्यातली सम आणि खाली बाळासाहेबांनी हीच संकल्पना समर्थपणे वापरली आहे. आशाताईंचा भाव, व्याकुळ स्वर या गाण्यावर उदासीनतेचा रंग गहिरा करतो. या रंगाच्या छटा या गाण्यातल्या अनेक या रंगाच्या छटा या गाण्यात आपल्याला पाहायला मिळतात. पंडित हृदयनाथ यांच्या गाण्याची हीच खासियत आहे की प्रत्येक वेळेला या गाण्यातून तुम्हाला नवं काहीतरी सापडतं. कायमच चकोरी बाहेरच्या रचना तरीही त्याला रागदरीचा आधार आणि चालींची एक वेगळीच पायवाट. क्लासिक रेडिओ शो मधून येते आपल्या जीवलगाला साथ घालणारं हे गाणं आपल्या भेटीला, ऐकूयात.

रेडिओ तेरणा ऍप तुम्ही आता डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍपवरून. रेडिओ तेरणा आता गार्डनवरही उपलब्ध आहे. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आर्ज प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कवितेला लावली जाणारी चाल, कवितेचीच बोली आणि खोली घेऊन आली तर ती कवितेत व्यक्त झालेल्या जाणीवेची संवेदनाची पातळी अधिक उंचीवर नेऊन ठेवते. हृदयनाथ मंगेशकर कवितेच्या खोलात जाऊन जाणणारे संगीतकार असल्याशिवाय अशी कविता संगीतात तिचं अस्तित्व निर्माण करत नाही हेच खरं. आणि कविता या जगण्याचाच एक भाग होती असे कवी म्हणजे सुधीर मोघे. श्वास जितका सहजपणे विना कष्ट घेतला जातो तितक्याच सहजपणे ते कवितेला घ्यायचे. त्यांची कविता काजळ रातीनं ओढून नेला ही मनातल्या मनात टोचत राहणारी गाणी आहेत. त्यांची खासियत मला ही वाटते की ते इतके मनापासून लिहायचे की त्यांच्या लिहिण्यात अजिबातच जोर जबरदस्ती नसायची. त्यांच्या दडलेला कवी हा अत्यंत सहज होता. तुम्ही कानसेन असाल तर हे गाणं सुरू होऊन अनेक नागमोडी वळणं घेतं ज्या उंचीवर घेऊन जातं ती उंची थक्क करणारी आहे. मला असं वाटतं की आशाताईंचं हे गाणं म्हणजे संगीतातला असा एक पाठ आहे की त्यांचा अभ्यास मलाही गायक बनायचंय असं म्हणणाऱ्या प्रत्येकानं करावा. कारण अशी गाणी गुणगुणायलाही इतकी कठीण आहेत की गाणाऱ्यांची कसोटी लागते. मराठीतलं काजळ रातीनं ओढून नेला, खेळ सावल्यांच्या मधलं गाणं, माया मेम साब या सिनेमामध्ये खुदसे बाते करते रहना म्हणून घेतलं. एकाच चालीवर दोन वेगवेगळ्या मूळची गाणी आणि अर्थात संगीत आहे बाळासाहेबांचंच म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांचं.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आपल्या लिखाणाच्या ताकदीनं आपल्याला साक्षात स्वरगंगेच्या काठावरती नेऊन उभे करणारे लेखक कवी जे मोजकच काही लिहून गेले पण आपली छाप कायमस्वरूपी प्रत्येकाच्या मनात ठेवून गेले असे लेखक साहित्यिक म्हणजे शंकर वैद्य. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तुम्हाला, गतजन्मीची खूण सापडे ओळखले का मला, चेहरा बदलला शरीर बदललं पण प्रीतीची भावना तीच आहे, तीच ओढ आहे, तेच समर्पण आहे, ही तीच उत्कट भावना आहे, ही तीच उत्कट भावना आहे सावित्रीची सत्यवानाबद्दलची, शकुंतलेची दुष्यंताबद्दलची आणि दमयंतीची नलराजाबद्दलची. असा एक धागा जन्मांजन्मांतरीचा आपल्यामध्ये असणार आहे जो आपल्याला घट्ट धरून ठेवणार आहे. ज्या धाग्यामध्ये अत्यंत ओढ न तुटणारी, कधीही न संपणारी आणि ज्या दिलेल्या वचनासाठी त्या शब्दांसाठी पुन्हा पुन्हा जन्म घेऊन पण हा दुवा तुटला तर मग आपलं मिलन कसं होणार. आपल्या जगण्याला अशा शब्दांनी समृद्ध करणाऱ्या शंकर वैद्य यांना रेडिओ तेरणाकडून आमचा खरंच सलाम.

आजच्या आपल्या शो मधील सगळीच गाणी तुम्ही ऐकू शकताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आजच्या आपल्या भागात आपण इथेच थांबतोय. आजचा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की सांगा. आता तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपही करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900. पुन्हा भेटणार आहोत उत्तमोत्तम गाणी क्लासिक रेडिओ शो मधून ऐकण्यासाठी. तोपर्यंत मी आर्ज प्रगती आता तुमचा निरोप घेते. नमस्कार. तुमच्या आवडीचं कुठलं गाणं आपल्या प्लेलिस्टमध्ये निसटलं असेल तर मनापासून माफ करा. क्लासिक रेडिओ शो मध्ये अशी अजरामर गाणी आपण अनुभवत राहणारच आहोत आणि आपल्या कार्यक्रमातून मराठी संगीताच्या इतिहासात डोकावून त्यांच्या कथा किस्से आणि कहाणी घेऊन मी तुम्हाला भेटणार आहे क्लासिक रेडिओ शो मधून. तेव्हा कनेक्ट राहूयात. जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून। दुपारचे 1:02 होता आहेत आणि मी आरजे प्रगती आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा हजर झाली आहे, ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी। हा कार्यक्रम 9975509 क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही मला पाठवू शकता आणि याच नंबरवरती व्हॉइस रेकॉर्ड करत असताना देखील तुम्ही पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचे आहेत, जेणेकरून आपली फरमाईशी मला पूर्ण करता येईल। तर कारण की काल देखील फरमाईशी राहिल्या होत्या बऱ्याचशा आणि काही श्रोते जे आहेत ते एक वार ठरवून फरमाईश पाठवत असतात, त्यामध्ये बऱ्याचशा श्रोत्यांच्या आणखीन देखील फरमाईशी राहिलेल्या आहेत। तर आज देखील तशाच फरमाईशी असतात, ज्यांचा एक वार ठरलेला असतो त्यांच्या देखील फरमाईशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर जे इतर देखील नवीन श्रोते आपल्या इन्व्हॉल्व्ह होणार आहेत आपल्या या कार्यक्रमामध्ये, त्यांच्या देखील फरमाईशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला, पाहूयात आज कोणाकोणाच्या फरमाईशी पूर्ण होणार आहेत। तर बरेचसे श्रोते लाईव्ह आलेलेच आहेत, तर जास्त वेळ न घेता ज्या चित्रपटांनी वेळ लावलं होतं, ज्या चित्रपटातील गाण्यांनी वेळ लावलं, म्हणजे तो जो ऑरा आहे त्या गाण्याचं म्हणता येईल की तो आज देखील आपल्या मनात आणि डोक्यात राहून गेलाय, असा चित्रपट म्हणजे फँड्री या चित्रपटातील गीत आहे जे लोकप्रिय ठरलेलं आहे, तेच गीत आज आपले श्रोते ऐकणार आहेत। आणि काल देखील सरांची फरमाईश राहिली, त्यामुळे सर म्हणतात की आज नक्कीच मॅडम फरमाईश पूर्ण करा। तर सुरुवातच तुमच्या गीतांनी करते सर। आपले श्रोते आहेत महादेव शिरसट, बारामतीवरून लाईव्ह आहेत सर आणि नियमित श्रोते आहेत ते देखील, पण कधीतरी ते देखील फरमाईश पाठवत असतात। तर माझी फरमाईश मागच्या वेळेस पण पूर्ण नाही झाली आहे, तर मला आज फँड्री या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, खास माझ्या बायकोला हे गाणं डेडिकेट करायचं आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे। तर नक्कीच आज ताईंसाठी फरमाईश पूर्ण करूयात। ऐकूयात महादेव शिरसट जे आहेत बारामती येथून, यांच्याच आजच्या व्हॉट्सअप फरमाईशीपासून सुरुवात करूयात याच गीतांनी।

चला सुंदर अशा गीतांनी सुरुवात केली आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाला. पुढची देखील फरमाईश अशीच आहे. आणि जो शेतकरी आत्ता उन्हातानात राबतोय आणि ज्याच्या खूप जवळचं हे गाणं आहे, असं गाणं म्हणजे फटाकडी या चित्रपटातील गीत आहे. आणि हा चित्रपट म्हणजे सुषमा शिरोमणी यांचा आहे. आणि हा चित्रपट जेव्हा पाहण्यात आला, सुषमा शिरोमणी जे आहेत, खरं तर त्यांच्या चित्रपटांमध्ये मला फार त्या आवडतात, कारण की त्यांना मी ॲक्शन क्वीन म्हणूनच पाहते. त्यावेळेस त्या काळामध्ये जीन्स पॅन्ट घालून एक हिरोईन न साडी घालून न थाटामाटात घरात न बसून ती जी ॲक्शन करत होती आणि जी मारामारी त्यांनी केलेली आहे त्या काळामध्ये, ज्या चित्रपटांमध्ये हिरोईन्सना फक्त हिरोच्या मागे धावताना किंवा लाजणारी हिरोईन असायची, तशा नव्हत्या त्या. आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी प्रत्येक त्यांच्या चित्रपटांमधून केलेला आहे. तसाच हा देखील चित्रपट आहे. आणि याच चित्रपटातील एक सुंदर असं गीत आहे जे धरणी आईवर झालेलं आहे, तर तेच गीत ऐकायचं आहे. हरे कृष्ण असं म्हणतायत सर, हरे कृष्ण सर. नितीन विनायक काकडे सर आज 2 हप्त्यांनी माझ्या गाण्याची रिक्वेस्ट करत आहे. काल आम्ही गुगळा देवी ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी ईट, काल आम्ही सर्व शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठ परभणी येथे जाऊन गोदावरी तुरीचे वाण एकत्रित गटाने खरेदी केलं. ही एक गट शेतीचे महत्त्वाचं पाऊल आहे. ओके, तर प्लीज आज शेतकऱ्यांवरती गाणं लावा ताई. तर खामगाव KVK चे आमचे आदरणीय गरुड सर हे पण यांचा पण सहवास लाभला असं म्हणतात. आपला गुगळा देवी ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी शेतकरी गट आहे, तर क्या बात आहे सर, खूप छान वाटलं. नक्कीच आपला शेतकरी आहे म्हणून आपण जगतोय. तर ऐकूयात नितीन विनायक काकडे सरांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

महेंद्र कपूर यांचा हा सुंदरसा आवाज आहे. आणि मला तर माहितीच नव्हतं की महेंद्र कपूर यांचा आवाज दादा कोंडके यांना होता. जेव्हा मला त्यांची माहिती मिळाली की त्यांनीच सर्व गीतं दादा कोंडके यांची गायलेली आहेत, तेव्हा खरं तर शॉक बसला होता. कारण की मला असं वाटत होतं की दादा कोंडकेच स्वतःच गाणे म्हणतात, कारण की ते इतकं सुटेबल असायचं त्यांच्या फेसवरती की ते वाटतच नव्हतं की दादा कोंडके गात नाहीत. इतका सेम टू सेम आवाज खरं तर आपल्याला ऐकायला भेटतो. आणि मला असं वाटतं आज आपण मराठीच गाणी घेऊयात का, कारण की स्टार्टपासूनच आज मराठी गीतं येतात. तर सर्व श्रोतांना सांगावंसं वाटतं की आज आपण मराठी गीतांचा फरमायशीचा कार्यक्रम करूयात. तर मराठी छान छान गाणी पाठवा आज मला. तर 9970590 या क्रमांकावरती आज तुम्ही मला मराठी गीतं पाठवायची आहेत जी सदाबहार आणि एव्हरग्रीन आहेत. तर पुढची देखील फरमाईश अशाच गीतासाठी. चित्रपट आहे जोगवा. जोगवा या चित्रपटातील गीत आलेलं आहे आणि सर्वांच्याच हा देखील लक्षात राहिलेला चित्रपट आहे. एक वेगळा चित्रपटाचा जोन हा आपल्याला पाहायला भेटतो जोगवा या चित्रपटामध्ये. तर जोगत्यांवरती हा चित्रपट करण्यात आला होता आणि त्याच्यातलंच एक अजय अतुल यांचं गीत आहे जे खूप सुंदर आहे, ज्याच्यावरती आपण डान्स करताना बऱ्याच वेळेस आपण गॅदरिंगमध्ये पाहतो की लहान मुलं या गाण्यावरती डान्स करतात. तर असंच ते गीत आहे, ऐकायचं आहे. सुदर्शन सुग्रीव पाटील शेडशिंगे तालुका माढा जिल्हा सोलापूर आणि पंढरपूर मध्ये तेरणाच्या मेळाव्यामध्ये आलो होतो. अविस्मरणीय दिवस होता मॅडम. मला जोगवा या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. आम्ही आता कच्च्या आंब्याचं लोणचं बनवत आहोत. मॅडम सर्व घरातील ऑनलाईन कार्यक्रम ऐकत आहेत तर नक्कीच सर. थँक्यू सो मच सर, खूप छान वाटलं. ऐकूयात सुदर्शन सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM. तर आज आपण घेतोय मराठी गीतांचा नजराणा आपल्या व्हॉट्सअप फरमायश गाणी या कार्यक्रमात. आज आपण मराठी गीतं घेऊयात, कारण की स्टार्टपासूनच मराठी गीत आलं, त्यामुळे पुढची देखील गीतं तशीच सलग आली. त्याच्यामुळे आज आपण मराठी गीतांचा व्हॉट्सअप फरमायश गाणी कार्यक्रम घेतोय. तर 9970590 या क्रमांकावरती आज तुम्ही तुमच्या आवडीचं मराठी गीत आणि एव्हरग्रीन गीत असणारं पाठवायचं आहे. तर पुढची फरमायश घेऊयात, ज्यांची मंगळवार टू मंगळवार फरमायश असते असे आपले श्रोते आहेत दारफळ सिन्हा येथून अशोक शिंदे, जो आपल्या रेडिओ उत्तीर्णाचे नियमित श्रोते आहेत. ते म्हणतात आम्हाला रेडिओ तेरणामुळे अनमोल रत्न मिळाले आहेत, म्हणजेच मित्र मिळाले आहेत. तेरणा रेडिओचे ऋणी आहोत. आम्हाला आज गीत ऐकायचं आहे बबन या चित्रपटातील, आणि सध्या आम्ही अकबर शेख या सरांच्या घरी आहेत सर, वैरागमध्ये. सध्या घरी चहापाणी चालू आहे असं त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्यासोबत आहेत सचिन उबाळे सर, हिंदुस्थान ट्रॅक्टर लव्हर पप्पू दाजी ट्रॅक्टर, सचिव सचिन चव्हाण, शेतकरी बळी आबा उबाळे, हिरामण खिराडे, आदित्य उद्योग समूहाचे मालक आदित्य शिंदे, आमचे साडू शिवाजी घुमरे यांच्या आमच्याबरोबर आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. आणि आज मंगळवार टू मंगळवार सरांची अशोक शिंदे सरांची फरमाईश असते, तर नक्कीच सर फरमाईश पूर्ण करूयात. आणि अकबर शेख सरांच्या व्हॉईसमध्ये देखील आज मराठी गीत नक्कीच मला ऐकायचं आहे. तर त्यांच्याकडे तुम्ही गेलात तर त्यांचा व्हॉईस पाठवा आणि त्यांच्या आवडीचं एक मराठी सुंदर असं गीत नक्कीच त्यांच्याकडून येईल अशी आशा करते. ऐकूयात दारफळ येथून आपले नियमित श्रोते जे आहेत अशोक शिंदे सर आणि त्यांच्यासमवेत त्यांचे मित्रपरिवार यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: आपण एकत आहात रेडिओ 90.4 FM. तर सुंदर अशी मराठी गीतं येतात. पुढचं देखील फरमाईशमध्ये गीत जे आहे ते देखील सुपरहिट ठरलेला चित्रपट होता, त्यातलं लोकप्रिय ठरलेलं हे गीत आहे आणि ज्यामध्ये दिसतात वर्षा उसगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचं हे सुपरहिट ठरलेलं गीत आहे हमाल दे धमाल. हा चित्रपट ज्या हमालला घेऊन हा चित्रपट करण्यात आला, ज्याला हमाल असतो त्याला हिरो बनवलं, तर असा जो चित्रपट होता त्याच चित्रपटातलं हे गीत आहे. अनिल परदेसी संगीत, अनिल परदेसी, पीहू परी पूजा, प्रीती रंजिता, विकास प्रणव, सुनील आकाश स्वरा डोजो असं त्यांनी पाठवलं आहे. भालकी कर्नाटक येथून आपले नियमित श्रोते आहेत. ते म्हणतायत, नमस्ते प्रगती मॅडम, भावाचं नुकतंच लग्न पार पडलेलं आहे. आम्ही सर्व भाऊ बहीण गावी आलो आहोत, यामुळे मला एक गाणं ऐकायचं आहे. फॅमिलीसाठी गाणं हे ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर नक्कीच आशा आहे फरमाईश पूर्ण करते आहे, नक्कीच फरमाईश पूर्ण करते आहे. गीत आहे
1: मनमोहन तू राजा स्वप्नातला,
0: खूप सुंदर असं गीत आहे. ऐकवत आणि आनंद घेऊ द्या सुंदर अशा गीतास. ऐकवत परदेशी फॅमिलीची जे आहेत भालकी कर्नाटक येथून यांची ही सुंदर अशी फरमाईश.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. यानंतरची फरमाईश आलेली आहे, आज बरेच दिवस झालं, दत्तादादांची फरमाईश आलेली आहे, तर काय म्हणतात ऐकूया त्यांच्याच आवाजामध्ये.
1: नमस्कार प्रगती दीदी, मी दत्ता कदम, बांबेवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. तर आज मला एक गाण्याचं गाणं आहे, भन्नाट रान वारा मस्तीत शिळ घाली, मस्तीत शिळ घाली, रानच्या पाकरांची रानात भेट झाली, भन्नाट रान वारा. हे गाणं काय ऐकायचे आहे माझे मित्र आहेत हिरामन खिराडे, संतोष यसकाले, संतोष कोळी, अनंत कुलकर्णी, अमोल कांबळे, सचिन झेंडगे, मोहम्मद अत्तार, गौतम दादा रायबोले, अशोक शिंदे, कुबीर मस्के, व तसेच सर्व रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या मित्रांना हे गाणं मी डेडिकेट करत आहे. धन्यवाद प्रगती दीदी.

0: आरजे प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा. यानंतरची फरमाईश देखील ऐकूयात आपण श्रोत्यांच्या आवाजामध्ये. जे आपले नियमित श्रोता आहेत ते म्हणजे अकबर शेख सर. आज बऱ्याच दिवसानंतर सरांचा व्हॉइस आलाय, तर कोणतं गीत ऐकायचं आहे? आज आपण मराठी गीतं घेत आहोत, तर नक्कीच त्यांनी आज देखील सुंदर असं मराठी गीत पाठवलं आहे. ऐकूया त्यांच्याच आवाजामध्ये त्यांना कोणतं गीत ऐकायचं आहे ते.
1: इंद्रानगर वैराकडून पिशव्याची एपारी अकबर शेख, रेडिओ तेरणा 94 FM ऐकणारे सर्व रसिक श्रोतांना सप्रम नमस्कार, सलाम आणि आदाब. आज आम्हाला गाणं ऐकायचं आहे. माझ माझ मनीत होत त्यांनीच मला सोडलं, अरे वाग्या माझ्या वाग्या. हे गाणं ऐकायचं आहे. माझे मित्र आहेत हिरामण खिराडे, अशोक शिंदे दारपलचे, सर्व आम्ही आता सध्या शाप आणि करत आहोत आणि वैरागमध्ये त्यांनी आहेत. तोपर्यंतच आम्हाला हे गीत ऐकावे. आणि इंदिरानगर वैरागच्या पिशव्याचे एपारी अकबर शेख, मुन्नाबी शेख, आयशा शेख, उमर शेख, अबूबकर शेख, आल्पिया शेख, सर्व शेख परिवार आहेत. तरी आम्हाला आयुष्य गीत ऐकावे लवकरात लवकर. आमची सगळं मिळून आम्ही एकाएक ऐकत आहोत, एक ठिकाणी बसलेलो आहोत आणि ऐकल्याबद्दल आपले धन्यवाद.
2: आतोशा बा

रह गमलहर इमान अपना दिलस मजलन तुझन माधर गमलहर।

आपण एकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तर आज आपण मराठी गीतांचा नजरेने घेत आहोत व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर आज आमच्या लग्नाचा 13वा वाढदिवस आहे असं म्हणणारे आपले नियमित श्रोते आहेत अमोल कांबळे सर, जे म्हणतात त्यांना खरं तर रेडिओ तेरणाकडून आणि माझ्याकडून त्यांच्या लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि त्यांना आज गीत ऐकायचं आहे नवरी मिळे नवऱ्याला, या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. सुरेश वाडकर यांचा आवाज आहे आणि त्याचसोबत अनुराधा पौडवाल यांचा देखील सुंदर असं गीत आहे. अनिल अरुण यांचं म्युझिक आहे. तर नक्कीच आनंद घेऊयात. खास ऐकूयात अमोल कांबळे सर आणि ताईंसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला सुंदर अशा गीतानंतर पुढची देखील फरमाईश अशाच गीतासाठी. उषा मंगेशकर यांचा आवाज आहे, बाल पळसुळे यांचं हे म्युझिक आहे, तर गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि चित्रपट सुषमा शिरोमणी यांचाच चित्रपट जो आहे भिंगरी. भिंगरी या चित्रपटातील गीत दत्तात्रय बागल दारफळ सिन्हा तालुका माढा जिल्हा सोलापूर येथून शुक्राचार्य बारबोले या दोघांनाही आजही गीत ऐकायचं आहे. ऐकूयात भिंगरी या चित्रपटातील सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला सुंदर अशा भिंगरी या चित्रपटातील हे गीत आताच आपण ऐकलं, तर पुढची फरमाइश घेऊयात. असंच गॉजिअस सुपरहिट ठरलेलं गीत आहे, किशोरदांनी गायलेलं, किशोरदांचं मराठीतलं सुपरहिट ठरलेलं हे देखील गीत आहे. ते ऐकायचं आहे. आपले नियमित श्रोते आहेत प्रगतीताई, मी त्रिमूर्ती टेलर परंडा येथून ज्योतिबा मोहिते बोलत आहे. आज मला किशोरदांनी गायलेलं अश्विनी येना हे गीत ऐकायचं आहे. तर नक्कीच सर फरमाइश पूर्ण करते. आपले नियमित श्रोते त्रिमूर्ती टेलर परंडा येथून ज्योतिबा सर यांची व्हॉट्सअप फरमाइश.

0: तुझी माझी प्रीती अशी फुले मधुराणी,
1: बोला दोन्ही उमलती तशी गोड गाणी।

0: चला गम्मत जम्मत या चित्रपटातील हे सुपरहिट सॉन्ग आत्ताच आपण ऐकलं जे किशोरदांनी गायलं होतं आणि एक युनिक डान्स यामध्ये अशोक मामांचा देखील आपल्याला पाहायला भेटतं. तर असं एव्हरग्रीन गाणं होतं. तसंच पुढचं देखील फरमाईश जे आहे खूप छान अशी गीत आहे. हे देखील तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील गीत आहे आणि खूप लोकप्रिय ठरलेलं हे देखील गीत आहे जे गायलं आहे उषा मंगेशकर यांनी. राम लक्ष्मण यांचं म्युझिक, दादा कोंडके यांचं गीत आहे हे. तर श्रोते आहेत आपले नियमित श्रोते आहेत जे आहेत प्रकाश बोबडे सर, राहणार फलटण, जिल्हा सातारा. आज आम्हाला तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे आणि माझ्या आवडीचं गीत आहे, खूप छान गीत आहेत आणि मॅडम आज मनापासून माफी असावी, खूप सुंदर मराठी गीतं चालू आहेत. या सुंदर गीतात माझेसुद्धा गीत नक्कीच प्ले करा असं म्हणत आहे. तर नक्कीच सर, तुमची फरमाईश पूर्ण करते आणि खूप आज फरमाईशी आलेल्या देखील आहेत, त्यामुळे बऱ्याच श्रोतांच्या मेसेज देखील मला पाहणं झालं नाही आहे. त्यासाठी सॉरी की खूप वेळ लागला सर मेसेज पाहायला. देखील आणखीन बऱ्याच श्रोते आहेत ज्यांच्या खरं तर फरमाईशी पाहायच्या राहिल्यात. तर गीत जे आहे ते खूप सुंदर आहे.
1: झाल्या तिन्ही साजा करुण शिणगर साजा, वाट पाहते मी ग येणार साजण माझा. प्रीतीच्या दरबारीच येणार सरदार, मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार.
0: असं जे गीत आहे हेच गीत त्यांना ऐकायचं आहे. तर ऐकूयात आपले जे श्रोते आहेत नियमित श्रोते प्रकाश बोबडे सर यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला तर आता सुसाट जाऊयात फयाट गाणीमध्ये, जे गीत आजकाल खूप लोकप्रिय आहे, ट्रेंडिंगमध्ये देखील ते सॉंग आहे. असंच गीत पाठवलं आहे आपले श्रोते आहेत रोहिणी सचिन वायदंडे, देगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून. तर त्यांना आज फियाट गाडी हे जे गीत आहे ते गीत ऐकायचं आहे. सर्वजण वाट पाहत आहोत, रेडिओ तेरणाची फॅन आहे असं त्यांनी सांगितलं. थँक्यू सो मच रोहिणीताई, असंच ऐकत रहा आणि प्रेम करत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM वरती.
1: अहो काय लावले शाहीर, माझी म्हणू का माझी म्हणू का?
2: अहो ही फियाट गाडी माझी म्हणू का?
1: कुणाची?
2: आमच्या वामन दादांची.
1: म्हणा की म्हणा.

चला, सुंदर असं ट्रेंडिंग सॉन्ग चालू आहे सध्या हेच, आणि पुढची फरमाईश देखील अँथम सॉन्ग आलेलं आहे जे आत्ताच आपण रितेश भाऊंचा जो चित्रपट आला आहे त्याच चित्रपटातील अँथम सॉन्ग खूप सुंदर आहे. अजय अतुल यांचं म्युझिक लाभलेलं आहे त्या देखील चित्रपटाला. तर असंच हे गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत ते म्हणतात, नमस्कार ताई, आम्ही दररोज रेडिओतना ऐकतो, आम्हाला एक नवीन चित्रपट आला आहे राजा शिवाजी, या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, अँथम सॉन्ग ऐकायचं आहे छत्रपती. तर नक्कीच सर हे सुंदर असं गीत ऐकूयात. शीतल चव्हाण, सागर चव्हाण, मंजुषा चव्हाण, मोहन चव्हाण, दारफळसीना, तालुका माढा यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला छत्रपती यांचं हे गीत झालं तर पुढची फरमाइश अशाच गीतासाठी जे सर्वांना भाऊक करून जातं असंच गीत आहे. सोमनाथ चिकणे आज बऱ्याच दिवसानंतर फरमाइश पाठवत आहेत गुळपूळ येथून, आपले नियमित श्रोत आहेत. त्यांना आज गीत ऐकायचं हे गुरु ठाकूर यांचं गीत आहे बाप लिओ खा चित्रपट. तर ऐकूयात सोमनाथ चिकणे सरांची व्हॉट्सअप फरमाइश.

चला यानंतर जी फरमाईश ऐकूयात. आपले नियमित श्रोते आहेत, आज बऱ्याच दिवसानंतर म्हणजेच एक महिन्यानंतर जे फरमाईश पाठवतात असे आपले श्रोते म्हणजे ते म्हणतात, शुभ दुपार ताई, एक महिन्यापासून फरमाईश पूर्ण नाही झाली आहे, नाही दिली आहे पण, असं पण ते म्हणत आहेत. आणि आज मला जीव लगा या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, आशा भोसले यांचा आवाज आहे. तर श्रोते आहेत प्रल्हाद रावळकर, शफिक सय्यद, नंदू कदम, प्रकाश वाघमारे, राहणार चांदाई ठोंबरी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना इथून. लहानपणी नेहमी सर एक लाईनमध्ये थॉट पाठवतात जो खूप जवळचा असतो, लहानपणी दरवाजातूनसुद्धा टी व्ही पाहू न देणारे लोक आज चहा प्यायला घरी बोलवतात. वेळ बदलते, आपण फक्त मेहनत करत राहायची. क्या बात है, खूप सुंदर सर, थँक्यू सो मच सर. ऐकूयात प्रल्हाद रावळकर सर आणि त्यांच्या मित्रपरिवारांची व्हॉट्सअप फरमाईश.

सलयानंद जी फरमाइश ऐकूयात जे आपले नियमित श्रोते आहेत गजानन कावरखे तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथून आपले नियमित श्रोते आहेत त्यांना दे दणदण या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे ऐकायला त्यांच्यासोबत आहेत रवी बोरकर सर शिवम कावरखे ज्ञानू बारसकर राधेश्याम सावके हिरामन खिराडे असे त्यांनी पाठवले तर नक्कीच आज फरमाइश पूर्ण करूयात गजानन कावरखे सर आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराची तर ते म्हणतायत धन्यवाद दीदी ऊन फार तापून राहिले आमच्याकडे शेतातील कामासाठी डिझेल नाही मिळत आमच्याकडे रांगेत आहेत ते प्रॉब्लेम सगळीकडेच चालू आहे सध्या तो एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आपल्या देशामध्ये की इंधन मिळत नाही आहे आणि इंधन वाचवलं पाहिजे आपल्याला सतत सांगितलेलं लहानपणापासून आपल्याला सांगितलेलं आहे की इंधन वाचवा तर आपण पाहूया त्याच्यावरती काय तोडगा निघतो आहे का तर ऐकूयात गजानन कावरखे सरांची व्हॉट्सअप फरमाइश

सलयानंतची फरमाईश ऐकूयात. जे आपले श्रोते नियमित श्रोते आहेत आर्या इन्फ्रा सोलार सिस्टीम धाराशिव येथून, आम्ही धाराशिवकर असं त्यांनी मेसेज पाठवला. चंद्रकांत रोटे सर, अक्षय काळे, आकाश काळे, सॉरी आकाश काळे, शिवाजी पांचाळ. आणि सरांना मी विचारलं होतं की सर पहिलं नाव काय आहे ते समजलंच नाही आहे सर. शुभम पाठवलं आहे की काय ते समजलं नाही सर. तर तुम्ही लाईव्ह असाल तर नक्कीच ऐकूयात. तोपर्यंत तुमचं गाणं घेऊन आपण देऊयात. सर्वांनाच आवडणारं असं रोमॅन्टिक गीत आहे जे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे पण ते आज देखील तेवढंच सर्वांना आवडतं. रमेश देव दिसतात आणि त्यांच्या सहपत्नी सीमा त्यांच्यासोबत आहेत. तर ऐकूयात चंद्रकांत रोटे सर म्हणजेच आर्या इन्फ्रा सोलार सिस्टीम या सर्व श्रोत्यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश ऐकूयात. जावयाची जात या चित्रपटातील गीत आलेलं आहे, सुंदर असं गीत. आत्ता मध्यंतरी देखील हे गीत आपल्याकडे खूप वेळेस वाजलंय आणि ते आपण ऐकलंय. तर हेच गीत ऐकायचं आहे संत वामन, श्री संत वामन बाबा श्रोता संघ, कोल्हार तालुका मानोरा जिल्हा वाशिम, सुरेश भट, संजय गवई, अमोल अलवने, गौरव भट, माझा मुलगा महेश भट, हिरामन खिराडे, एस कुमार टेलर, अविनाश चंदन पाट यांना. तर ऐकूयात हे सुंदरसं गीत जावयाची जात या चित्रपटातील.

0: आपण ऐकत आहात रेडिओ 90.4 एफ एम आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. सुंदर अशी सदाबहार गीतं मराठी गीतांचा आज आपण नजराणा घेतोय. पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक जसं म्हणतात तसा थोडासा आता क्रॉस जाऊयात, कारण की आपल्याकडे आत्ताच जस्ट नुकतेच आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत. जे गेस्ट आहेत ते गेवराई येथून आलेले आहेत सर. शारदा प्रतिष्ठान हे इथे ते काम करतात आणि सरांचं नाव आहे अनंत डावखरे सर. आणि ते पहिल्यांदाच आज रेडिओ तेनाला व्हिजिट करत आहेत. तर सरांचं रेडिओ तेनामध्ये सर तुमचं मी आरजी प्रगती खूप खूप स्वागत करते.
1: नमस्कार. धन्यवाद
0: सर. कसं वाटतंय रेडिओ तेनामध्ये येऊन?
1: हा, खूप छान वाटतंय. आणि आपलं जसं तेरणा ट्रस्ट आहे तसं आमचं बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुका येथे शारदा प्रतिष्ठान नावाचं अमरसिंह पंडित माझे आमदार आहेत, त्यांचं एक सामाजिक कार्यासाठी शारदा प्रतिष्ठान एक ट्रस्ट आहे. आणि त्या अंतर्गत जे काही गरजू
0: उपक्रम
1: हा उपक्रम करतो, पूरग्रस्तांसाठी तिथं अन्नधान्य राहण्याची सोय असे शारदा प्रतिष्ठान सामूहिक विवाह सोहळे, मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य शारदा प्रतिष्ठानतर्फे केले जातात.
0: तर सर मग आज रेडिओ आलाय, तर तुम्ही रेडिओ कधी ऐकत होतात?
1: हो.
0: कुठला रेडिओ ऐकत होता?
1: तेरणा रेडिओ माझ्याकडे ऍप आहे मोबाईल.
0: अच्छा, आपला रेडिओ ऐकताय तुम्ही. क्या बात है. आणि सर मग तुम्ही सध्या तिथे काय काम करता शारदा प्रतिष्ठान मध्ये?
1: मी त्यांच्याकडे मी एक स्टाफ म्हणून काम करतो.
0: अच्छा.
1: आणि बाकीचे त्यांचे काही जे काही काम असतील ते सगळे पाहतो मी.
0: अच्छा. तर मग गेवराई मध्ये असं काही प्रसिद्ध कुठली गोष्ट आहे सर, ती कुठली आहे गेवराईची?
1: गेवराईमध्ये आता तसं पाहिलं तर जय भवानी सहकारी साखर कारखाना आहे, जे भैयासाहेबांच्या ह्याच्याखाली नेतृत्वाखाली चालतो. तिथलचे जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांचा ऊसाचा प्रश्न असेल, तिथं बरेच लोकांना काम दिलं जात आहे. तर असे काही आहे. तिथं देवीचं मंदिर आहे जे तुळजाभवानीचं स्थान आहे.
0: अच्छा. तर थँक्यू सो मच सर, आणि खरंच खूप छान वाटलं सर. तर सर आता आपण लाईव्ह आहोत, तर नक्कीच मला तुम्हाला देखील तुमच्या आवडीचं गीत विचारा असं वाटेल की तुम्हाला कोणतं गीत आज आपल्या रेडिओ तेंडावरून ऐकायला आवडेल.
1: कभी कभी पिक्चर आहे अमिताभ बच्चन यांचा, त्याच्यामधलं कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है.
0: कभी कभी. तर काही आठवण सांगाल सर त्या चित्रपटाची?
1: मी म्हणजे आम्ही पाहिला होता त्याची आठवण, त्यावेळेस कमी वयाचा असताना सुद्धा पिक्चर पाहिला होता मी टॉकीज मध्ये जाऊन. तर त्यावेळेस
0: चोरून पाहिला होता की कसं?
1: नाही नाही, टॉकीजला जाऊन पाहिला होता.
0: तर थँक्यू सो मच सर, खरंच खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून. तर हे होते शारदा प्रतिष्ठान इथून आलेले सर आपले अनंत डावखरे सर, जे आहेत गेवराई येथून. सर थँक्यू सो मच, तुम्ही माझ्यासोबत गप्पा मारल्यात आणि खरंच

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा दुपारचे 2:51 होत आहेत. यानंतरची फरमाईश आलेली आहे, जो चित्रपट आला होता सरला एक कोटी, या चित्रपटातील गीत आलेलं आहे, आर्या आंबेकर आणि अजय यांचा आवाज आहे. तर हे गीत ऐकायचं आहे. श्रोते आहेत, नमस्कार प्रगतीताई, शुभ दुपार सर. मनोज उमाकांत मठपती बोलतोय लोहारा येथून. पत्ता आहे इंदिरानगर, लोहारा तालुका, लोहारा येथून. तर आज मला सरला एक कोटी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. चला तर आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा. ऐकूयात मनोज सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर पुढची फरमाईश देखील अशाच गीतासाठी सुगम गीत म्हणता येईल याला. तर श्रोते आहेत, हाय प्रगतीताई. हाय सर, ऋषी वरपे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथून खूप दिवसातून फरमाईश देत आहे. सध्या शेतातील कामं चालू आहेत आणि ऊन काही कमी व्हायचं नाव घेत नाही आहे ताई, आणि कामं काही थांबवून चालत नाही, तर तेच करावे लागतात असं म्हणतात. तर म्हणून म्हटलं आज जरा मन शांत करावं आणि वाऱ्यासारखं हलकं गाणं ऐकावं. असंच एक सुंदर गाणं ऐकायचं आहे, नाविकारी वरवाहिरी. सुमन ताईंचा आवाज आहे, सुंदर असं गीत आहे. थँक्यू सो मच सर, आणि सध्या सुंदर गाणं आपल्या रेडिओ तेनाच्या फॅमिलीसाठी लावा असं म्हणतात. तर ऐकूयात ऋषी वरपे सर यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर ही फरमाईश होते आपल्या नियमित श्रोत्या ज्या आहेत त्या म्हणत आहेत रेडिओ तरुणाचे फॅन आहे असं म्हणत आहेत पूनम नितीन वायदंडे राहणार देगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आणि त्यांच्यासोबत आहे ज्योती रोहिणी संस्कार शिवम सत्यम सार्थक समर्थ. आज सर्वांनाच हे गीत ऐकायचं होतं आणि तसंच दुसरे देखील श्रोते आहेत जे नियमित श्रोते आहेत ते म्हणत आहेत रामराम प्रगत दिदी रामराम सर आज आमची फरमाईश प्ले करावी विनंती आहे आज त्यांना हृदय वसंत फुलताना हेच गीत ऐकायचं होतं. तर श्रोते आहेत भगवान विठ्ठलराव ढेंबरे पाटील ओम ढेंबरे पाटील साक्षी पुष्पा ढेंबरे पाटील अंबड जालना येथून आपले नियमित श्रोते. सर तर वेळ झालेली आहे टाटा बाय बाय म्हणायची कारण की 3:08 होत आहेत अगदी वेळेवर आले होते अगदी वेळेवर जाते आणि बऱ्याच श्रोतांच्या आणखीन देखील फरमाईशी राहिलेल्या आहेत तर प्लीज नाराज होऊ नका आपण भेटूयात उद्या कारण की आपल्याला देखील माहिती आहे की वेळ हा आपला पुरत नाही आहे पण जास्तीत जास्त फरमाईशी घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला. तर ज्या श्रोतांच्या फरमाईशी राहिल्या असतील अशा श्रोतांना भेटूयात उद्या. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तरुणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो रेडिओ तेरणाच्या माध्यमातून अनेक विविध व्यक्ती असतील, संस्था असतील, त्याचबरोबर अनेक वेगवेगळे विषय आपल्या रेडिओ तेरणाच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत आणि श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. याच माध्यमातून आपला जो एक लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये तेरणेची प्रेरणा नावाचा जो कार्यक्रम आहे तो आपण सगळ्यांचा लोकप्रिय असा कार्यक्रम झालेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या यशोगाथा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो. त्यांचा जो प्रवास आहे तो देखील आपण जाणून घेत असतो आणि वेगवेगळे जे आपले अभियंता झालेले विद्यार्थी मित्र असतील असे तेरणेचे जे विद्यार्थी मित्र आहेत ते सगळ्याच क्षेत्रामध्ये सध्या उत्तुंग अशी भरारी घेताना आपण पाहतो आहोत. मग ते उद्योग क्षेत्र असेल, नोकरीचं क्षेत्र असेल, त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंगचं क्षेत्र असेल, प्रायोगिक क्षेत्र जेवढे असतील तर त्याच्यामध्ये आपले तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी उत्तुंग अशी किंवा चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. असेच आज आपल्याकडं आपले एक विद्यार्थी आलेले आहेत.

0: ब्रँचेस आमच्या डेव्हलप केल्या आहेत, परंतु हे करत असताना बाहेर आमचं बऱ्याच ठिकाणी कौतुक केलं जातं. परंतु आज आपल्याच मातीमध्ये, म्हणजे जिथून माझं शिक्षण पूर्ण झालं तेरणामधून, तिथंच मला आज बोलवण्यात आलं आहे. तर मनाला खूप अभिमान वाटतोय सर, खूप खूप धन्यवाद आपले सर.
1: तर सगळ्यांच्या जवळपास भावना अशाच असतात आपल्या विद्यार्थी मित्रांच्या. तर आपण वेळ न दवडता पृथ्वीराज मला असं सांगा की सर्वसाधारणपणे आपण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कोणत्या वर्षी शिकलात आणि त्याच्यानंतर आपण कधी पासआउट वगैरे झालात, इथल्या अनुभव सांगा सुरुवातीला.
0: सर माझं 2012 माझं इथे ॲडमिशन झालं होतं. डायरेक्ट सेकंड इयरमधून मी मेकॅनिकलला प्रवेश घेतला होता. त्याच्यानंतर मी 3 वर्षापर्यंत इथं 2015 माझं डिग्री पूर्ण झाली. तर हे करत असताना मी चांगल्या, म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये पास व्हायचो. 3 वर्षामध्ये मी फर्स्ट क्लास मिळालेला आहे. लास्ट इयरमध्ये पण मला विथ डिस्टिंक्शनमध्ये फर्स्ट क्लास मिळालेला आहे. हे करत असताना मी स्पोर्ट्स सेक्रेटरी म्हणून पण इथं काम केलेलं आहे. 3 वर्ष मी स्पोर्ट्स सेक्रेटरी म्हणून काम केलं. आणि हे करत असताना मला थोडं जाणीव झाली की आपल्यामध्ये काय कलागुणांना वाव मिळतोय. म्हणजे स्पोर्ट्स सेक्रेटरी म्हणलं किंवा इव्हेंट एखादा मॅनेजमेंट करायचं म्हणलं की आपल्याला टीमवर्क हवं असतं. आणि हे टीमवर्क करत असताना आपल्याला एकत्रितरित्या सगळ्यांना काम करून त्याचं आउटपुट काढावं लागतं. तर हे करत असताना मी जे आपले ज्या कुणामध्ये कोणत्या प्रकारचं स्किल आहे हे थोडंसं जाणून घेऊन अशा लोकांना एकत्रित करणं, त्यांच्या माध्यमातून थोडंसं काम आउटपुट बाहेर काढणं, हे थोडंसं सुरुवातीला कळायला लागलं होतं. याच्यातूनच मला प्रेरणा मिळाली की आपण कुठंतरी भविष्यामध्ये नोकरी न करता इतरांना नोकरी कसं देता येईल, म्हणजे एक उद्योग आपल्याला कसं करता येईल, हा विचार तिथूनच माझ्या मनामध्ये सुरुवात झाला.
1: म्हणजे खऱ्या अर्थानं तुमच्या मनामध्ये एकंदरीत नोकरी करणं हाच एकमेव उद्देश नसून इतरांना देखील रोजगार आपण कसा उपलब्ध करून देऊ या बाबतीत तुम्ही देखील प्रयत्न करत होतात. मग आता आपलं जे स्टँडर्ड हॉटेल आहे धाराशिवमध्ये, तर स्टँडर्ड आपला हा ब्रँड एकदम प्रसिद्ध झालेला आहे. येथील जे खाद्यपदार्थ असतील ते देखील लोकांपर्यंत उत्तम प्रकारे पोहोचलेले आहेत. व मला सांगा याची पार्श्वभूमी काय सांगता येईल, याची सुरुवात कशी केली, आपण काय सांगता येईल, इथून पासआउट झाल्यानंतर आपण एखादा उद्योग व्यवसाय सुरू करावा असं आपल्याला काय वाटलं?
0: सर मी प्रामाणिकपणे तुम्हाला ठिकाणी सांगतो आज की मी ज्यावेळेस पासआउट झालो त्यावेळेस माझ्यासोबतचे जे कलिक मित्र होते हे सर्व कोणी पुण्याला आपल्याला काय जॉब मिळतोय का, मुंबईला मिळतोय का, किंवा फॉरेनमध्ये काय अपॉर्च्युनिटी मिळते का, अशा शोधामध्ये होतं. आणि मी देखील हे सगळ्या गोष्टी बघायचो, परंतु मनामध्ये एक माझ्या भावना होती की स्वतःचं अस्तित्व आपल्याला काहीतरी निर्माण केलं पाहिजे. ते अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण स्वतःचा असा काहीतरी एखादा व्यवसाय निवडून तो व्यवसाय आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलप करून ॲट टेक्निकल फील्डच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करून काही पुढं करता येईल का, हा विचार सुरू झाला. आणि हे करत असताना मी नक्कीच व्यवसाय करायचं म्हणलं तर भांडवल, सगळ्या इतर अनुभवांच्या बाबी ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत, परंतु सुरुवात करायची म्हणलं ना आपल्याला तर त्याचा दिशा मिळते. असं म्हणल्यासारखंच मी 2015 ज्यावेळेस पासआउट झालो त्यानंतर लगेचच मला काहीतरी बिझनेस करावा हे वाटत होतं, परंतु ते शक्य नव्हतं. मग हे करत असताना मी सुरुवातीला जॉब करायचा निर्णय घेतला, परंतु जॉब देखील मी बाहेरचं कोणत्या सिटीमध्ये न करता आपल्याच पॉलिटेक्निक कॉलेज धाराशिव जिथं माझा डिप्लोमा झाला होता इथंच मी CHBवर जॉब देखील केला. 2 वर्ष हे जॉब करत असताना माझ्या मनामध्ये जे अंगात आवड होती की आपल्याला एखादा व्यवसाय करायचा आहे हे तिथं सुरूच असायचं, परंतु हे करत असताना मी बाहेर मार्केटमध्ये काय सर्वे करायचो की आपल्याला कोणत्या व्यवसायामध्ये आपल्याला गेलं पाहिजे, कोणत्या व्यवसायामध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे. तर मी साधारणपणे एक जनरल बेसिक विचार केला की मानवाच्या मूलभूत 3 गरजा आहेत, एक अन्न, वस्त्र आणि निवारा. तर ह्याच्यामध्ये अन्न हा फील्ड, म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्ये मला खूप इंटरेस्ट होता सुरुवातीपासूनच. मी कॉलेजमध्ये देखील होतो तर त्यावेळेस देखील आम्ही पार्टी वगैरे मुलं करायची तर स्वतःच बनवायचो, थोडं बेसिक त्याच्यामधलं माहिती होतं. आणि हे माहिती असल्यामुळं मी थोडंसं ऑब्झर्व केलं की आपल्याला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काय करता येईल का. आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करायचा विचार करत असताना थोडंसं बाहेर कसे हॉटेल आहेत, आपण त्याच्यामध्ये आपल्या एज्युकेशनच्या माध्यमातून कसं आपण चांगल्या पद्धतीने करू शकतोय, किंवा त्याला डेव्हलपमेंटमध्ये फ्रँचायझी मॉडेल, हे तेव्हापासूनच म्हणजे डोक्यामध्ये आयडिया होती. आणि हे ज्यावेळेस वाटायला लागलं त्यावेळेस मी सर्वे केला की लोक ह्याच्या आपल्याला म्हणजे नाश्त्यामधून पण खाऊ शकतील, त्यामध्ये आपल्याला ब्रेकफास्ट
1: म्हणजे सगळ्या पद्धतीचा जो आहार आहे तो त्याच्यातून मिळू शकतो, कोणत्याही वेळेस आपण खाऊ शकतो.
0: ब्रेकफास्ट पण होईल लोकांचा, लंच पण होईल आणि डिनर पण होईल, असा कोणता एखादा आयटम आहे. तर त्याच्यामध्ये डोक्यात आयडिया आले की बिर्याणी एक असा आयटम आहे की हे तिन्ही प्रकारचं कस्टमर बेस आपल्याला मिळू शकतोय आणि त्याच्यामधून आपण आपलं दिवसभराचं कस्टमर आपण त्याच्यामध्ये हँडल करू शकतोय. कारण चहा म्हणलं की सर सकाळी एकदा पिणार लोक 4 वाजता एकदा, असं म्हणजे थोडक्यात मर्यादा असते. तर अशा पद्धतीने आम्ही सुचलं की आपल्याला बिर्याणी व्यवसायामध्ये थोडस याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी आहे आणि आपण ते ग्रॅप्स केली पाहिजे, आणि सुरुवात आमची तिथून झाली.
1: मग मला सांगा पृथ्वीराज, कुठल्याही व्यवसाय

0: युगाची आपण जेव्हा सुरुवात करतो अनेक आपल्यासमोर अडचणी येत असतात, त्याच्यामध्ये आपण नॉनव्हेज असेल हॉटेलिंग करत होतात आणि धाराशिवमध्ये तर असे प्रसिद्ध हॉटेल्स आहेत पूर्वीपासूनच त्याच्यामध्ये हे सगळे पदार्थ मिळत होते. मग आपली सुरुवात करत असताना एक आपण सांगितलं की नवीन बाबी आपण त्याचा सर्व्हे पण केलेला होता, मग सुरुवात आपली कशी झाली?
1: सर, सुरुवात करताना भांडवलाची तर खूप अडचण होती. त्याच्यामध्ये अक्षरशः आम्ही 2 लाख रुपयाचं कर्ज करून मी सुरुवातीला हॉटेल माझं सुरू केलं. त्याच्यामुळे प्रॉब्लेम हे ठरलेले होते, पण त्या प्रॉब्लेमवर आपल्याला मात करून आपल्याला पुढं जायचं हे मात्र नक्की मनाशी गाठ बांधलेली होती. आणि बिर्याणीमध्ये सुरू करताना मी एक 3 बाबींवर कॉन्सन्ट्रेशन करायचं ठरलं होतं की आपल्याला हॉटेल कोणतंही असू द्या, त्याच्यामध्ये 3 कॉमन पिलर आहेत, एक क्वालिटी, दुसरा सर्व्हिस आणि तिसरा स्वच्छता. या 3 बाबी जो हॉटेलवाला पाळेल, जो रेस्टॉरंटवाला पाळेल, त्याला नक्कीच त्या व्यवसायामध्ये यश येणार आहे. आणि आपल्याला एकदा सुरुवात केली की जो कोण देऊन काम करून आपल्याला शेवटपर्यंत हा व्यवसाय यशस्वीच बनवायचा आहे हे मनाशी गाठ बांधून आम्ही सुरुवात केली. मग भले आम्ही ते 2 लाख रुपयाचं कर्ज काढणं असेल, आजकाल काय होतं सर, मुलं असं व्यवसाय करायचं म्हणलं तर लोक असं म्हणजे कर्ज काढायचे विचार करतात, काढून ते व्यवसाय देखील सुरू करतात. पण आपलं 100% त्या ठिकाणी देणं काम आहे. म्हणजे मी सर स्वतः तुम्हाला ज्यावेळेस सुरुवात केली, मी जरी एक लेक्चरशिप त्यावेळेस करत होतो, मी ज्यावेळेस मी हॉटेल सुरुवात केली
0: शिकवण्याचं काम करत होतो,
1: हो, पॉलिटेक्निकला मी त्यावेळेस लेक्चरशिप करायचो आणि मी माझं हॉटेल देखील ते पाहायचो. पण ते पाहत असताना मी कुठेही न्यूनगंड न बाळगता मी पहिल्या दिवसापासून हॉटेलच्या किचनमध्ये देखील काम करायचो. सर्वात अगोदर किचनमध्ये जाणारा मी व्यक्ती असायचो की आणि ते स्वतः जाऊन स्वतः सगळ्या गोष्टी बनवायचो. आणि त्याच्यातूनच आयडिया आली की आपल्याला कशा पद्धतीने याच्यामध्ये आणखीन इम्प्रूव्हमेंट करता येईल, कस्टमर कसा सॅटिस्फाईड होईल, ह्या गोष्टींकडे जास्त फोकस ठेवून आम्ही त्या गोष्टीला सुरुवात केली. आणि त्याचा आज याच्यामध्ये आज बघताय आपण आज कसं रूपांतर झालंय.
0: तर आपण 2-3 बाबी या ठिकाणी खूप महत्त्वाच्या सांगितलेत. हॉटेलिंगच्या बाबतीमध्ये असेल क्वालिटी असेल दर्जा असेल, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते स्वच्छतेवर सुद्धा आपण सांगितलेलं आहे, आपण सुरुवातीच्या संदर्भात सुद्धा सांगितलेलं आहे. पृथ्वीराज, मला याच्यानंतर असं सांगा की ज्यावेळेस एखादा व्यवसाय आपण सुरू करत असतो, उद्योजकता आपण सुरू करत असतो, त्यासाठी कोणकोणत्या बाबी आपण पाळणं गरजेचं आहे याच्या संदर्भात आणखी काय सांगतील? जो आपला ग्राहक आहे तो खऱ्या अर्थानं आपल्याकडे खेचला गेला पाहिजे ही देखील एक खूप महत्त्वाची बाब आपल्या उद्योग व्यवसायामध्ये असते. एकंदरीत आपल्या धाराशिवचा जर आपण विचार केला तर अनेक हॉटेल्स असतील तिथं प्रत्येकाचं एक स्पेशालिटी ठरलेली असते. जसे की आपण बघतो स्टँडच्या समोर आपण बघितलं की आपल्याकडे गुलाबजामुन खूप प्रसिद्ध असतात, अनेक ठिकाणी असे पदार्थ प्रसिद्ध आहेत आपल्याकडं. तर आपला एक जो हा बिर्याणीचा ब्रँड होता तो प्रसिद्ध होवा किंवा त्याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची ट्रिक वापरणंसुद्धा गरजेचं होतं. त्याच्यामध्ये टेस्ट असेल, आपण सुरुवातीला सांगितलं की टेस्ट हा एक वेगळा विषय आहे, तर ती जपणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. काही ब्रँडची टेस्ट सतत सारखी तशीच असणं गरजेचं आहे, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. या संदर्भात काय सांगता येईल?
1: सर, व्यवसाय करत असताना स्वतः जो व्यवसाय करतोय त्याला 100% नॉलेज त्या व्यवसायातलं असणं गरजेचं आहे सर. तेव्हाच ते म्हणजे कुणाच्या तरी जीवावर, म्हणजे हॉटेलमध्ये काय होतं सर, मॅक्झिमम की आपण एखादा आचार्य लावतो त्याच्या जीवावर आपण हा व्यवसाय सगळा सुरू केलेला असतो. परंतु समजा त्या आचार्याचं समजा दुसरीकडे कुठे जाऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये काही एनी प्रॉब्लेम असं होऊन ते आपला जो व्यवसाय आहे तो कोलॅप्स होण्याचे चान्सेस असतात. तर आपण सुरुवातीला एक गोष्ट केली पाहिजे की त्या व्यवसायाचं 100% नॉलेज आपण स्वतः घेतलं पाहिजे. म्हणजे आपण जर स्वतः नॉलेज घेतलं तर आपण आपल्यासोबत अनेक लोक तसे तयार करू शकतो की जे आपलं काम आपल्या गैरहजेरीमध्ये देखील ते करू शकतील. मग अशा पद्धतीनं आम्ही एक विचार केला की आपण जर एक SOP तयार केला, म्हणजे माझं जे टेक्निकल नॉलेजमध्ये इथं टेक्निकल फील्डमध्ये जे माझं शिक्षण झालं त्याचा सगळ्यात महत्त्वाचा मला फायदा झाला की मी चांगल्या प्रकारे SOP करू शकलो. SOP इन द सेन्स स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस, म्हणजे प्रत्येक जेवढे काही फ्रँचायझी देतात लोक जे हॉटेलचे असतील किंवा जे फुल रिलेटेड बिझनेस आहेत त्याच्या SOP करणं सर खूप गरजेचं आहे. तर आपल्याच MIDC आपला प्लॅन्ट आहे, मी तिथं पूर्ण SOP तयार करून त्या SOP माध्यमातून प्रत्येक जो नवीन तरुण आहे ज्याला काम करण्याची इच्छा आहे त्याला आपण ते SOP माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी शिकवू शकतो. ते इझिली 15-20 दिवसांमध्ये ते पूर्ण गोष्टी शिकू शकतात आणि चांगल्या पद्धतीने म्हणजे स्केलअप होण्यासाठी आपल्याला त्या मेथडचा वापर होतो आणि आपण आपला बिझनेस चांगल्या रॅपिडली तो स्केलअप पूर्ण करू शकतो.
0: माझा आणखी एक तो प्रश्न होता की आपण हे जे एक त्याला म्हणतो की चविष्ट प्रकारचं एक बिर्याणी बनवणं हा एक वेगळी थेरपी त्याच्यामध्ये आहे किंवा एक वेगळा विषय ठरू शकतो. आपला एक वेगळा ब्रँड असतो, तो आपण कसा निर्माण केला याच्या संदर्भात काय सांगितलं. एक वेगळी पद्धती असते, प्रत्येक स्वयंपाकाची एक वेगळी पद्धती असते. जसं आपण मॅन्युफॅक्चरिंग उद्योगामध्ये बघतो की मशिनरीवरती ते क्वालिटी ठरवली जाते, पण ज्यावेळेस आपण टेस्टचा विचार करतो किंवा खाद्यपदार्थाचा ज्यावेळेस आपण विचार करतो, तर ती टेस्ट त्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. तशा पद्धतीची टेस्ट येणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः किचनमध्ये देखील काम करावं लागणार आहे. हा सगळा प्रवास काय सांगते.
1: हो सर, नक्की. आम्ही ज्यावेळेस फ्रँचायझी मॉडेलला सुरुवात केली होती ना सर, त्यावेळेस आम्ही जे जे बिर्याणीमध्ये फेमस आहे, म्हणजे आपल्याकडे हैदराबाद भाग हा बिर्याणीसाठी खूप फेमस मानला जातो, आम्ही सुरुवातीला तिथं गेलो. ते शादाब हॉटेल असतील, आणखीन पॅराडाईज असतील,
0: हे
1: सगळ्यामध्ये आम्ही थोडंसं टेस्ट घेतली. आणि त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आपण जे बिर्याणी करतोय हे नक्कीच कुठंतरी त्याला मिळती जुळती किंवा त्याच्यापेक्षा देखील पुढं थोडीशी आहे. आणि तेव्हाच आम्ही ते फ्रँचायझीमध्ये कन्वर्ट करायचा विचार केला. आणि ज्यावेळेस आम्ही विचार केला त्यावेळेस सातत्याने एक आमच्या डोक्यात होती की क्वालिटीचं मटेरियल, म्हणजे जे काही मसाले वगैरे लागतील, इन्ग्रेडियंट्स जे लागतात त्याला, हे क्वालिटीमध्ये घेणं आणि ते योग्य प्रमाणात वापरणं हे खूप महत्त्वाचा भाग आहे सर. कारण काय होतं, मॅक्झिमम ठिकाणी बिर्याणी म्हणलं तर लोकांना जेवल्याच्या नंतर थोडासा त्रास होतो दुसऱ्या दिवशी, तो न झाला पाहिजे. अशा पद्धतीचे मसाले आपण करणं आणि ते वापरून त्याची क्वालिटी पण मेंटेन ठेवणं, हे सातत्यानं आम्ही ह्याच्यावर फोकस देऊन काम केलं आणि त्याच्या माध्यमातूनच आम्हाला ते
0: यश
1: मिळत गेलं.
0: आता मला पृथ्वीराज याच्यानंतर सांगा की हॉटेलिंग व्यवसायामध्ये आपण एक टेस्ट निर्माण करणं ही तर खूप चांगली बाब आहे, किंवा आपला एक स्वतःचा ब्रँड असणं हे खूप चांगली बाब आहे. याच्यानंतर मला असं सांगा की आत्ताच आपण एक दोन तीन पदार्थाची नावं घेतली, मी पाहिलेलं आहे की बरीच जी नामांकित हॉटेल्स असतील ते ज्यावेळेस असे पदार्थ वापरतात स्वयंपाकासाठी, सगळे मसाले असतील, तेल असेल किंवा इतर जे पदार्थ असतात, ते एक वेगळ्या पद्धतीचं त्याला म्हणतो की स्टँडर्ड राखण्याचा प्रयत्न केला जातो, की दुय्यम प्रकारचे नसून ते उत्तम प्रकारचे असणं गरजेचं आहे. या बाबतीत आपण स्टँडर्डच्या माध्यमातून कसं लक्ष देतो, की आपल्याकडे जे वापरणारे मसाले असतील, जे काही पदार्थ आपण बिर्याणीसाठी वापरतो, त्या संदर्भात काय सांगता येईल.
1: सर, आम्ही पर्चेसिंग ज्यावेळेस करतो ते बल्कमध्ये करतो, आणि करत असताना स्वतः आम्ही तिथं जाऊन त्याच्या मसाल्याची क्वालिटी टेस्ट करून तेव्हाच आम्ही त्याला पर्चेस करतो. आणि एकदा आल्याच्यानंतर त्याची क्वालिटी बनवल्यानंतर, म्हणजे सॅम्पल जे आम्ही घेतो त्याच्यानंतर त्याची सुरुवातीला क्वालिटी बनवून बघतो की आपल्याला जे हवी आहे ती क्वालिटी मिळते का, आणि त्यानंतरच आम्ही ते बल्कमध्ये माल त्याच्यामध्ये पर्चेस करतो. अशा पद्धतीनं आम्ही थोडंसं मसाल्यामध्ये असेल, ऑइल असेल, जेवढे काही पदार्थ आपल्याला बिर्याणी बनवण्यासाठी लागणार आहेत, या सगळ्यांचं आम्ही कॅल्क्युलेटिव्ह सगळं बघून, म्हणजे क्वालिटी बघून सगळं नंतर आम्ही त्याचं पर्चेसिंग करतो आणि ते मेंटेन देखील ठेवायचं कंटिन्युअसली सातत्यानं प्रयत्न करतो.
0: म्हणजे ते स्टँडर्ड आपण मेंटेन ठेवण्याचा आपल्या स्टँडर्ड हॉटेलच्या माध्यमातून देखील प्रयत्न करत आहात. बघा, सुरुवात केलेली असते आणि त्या सुरुवातीला यश मिळत राहतं आणि ते मग पुन्हा यश वाढत राहतं. परंतु जसजसे आपले ग्राहक वाढतील किंवा आपला चाहता वर्ग वाढतो, त्यावेळेस त्यांच्या ज्या काय मागण्या असतात किंवा त्यांचे एक असतं की आणखी आम्हाला चांगल्या पद्धतीचा अन्नपदार्थ मिळणं गरजेचं आहे, बिर्याणी मिळणं गरजेचं आहे, खाद्यपदार्थ मिळणं गरजेचं, मागणी वाढत जाते. मग ही मागणी पूर्ण करत असताना तोच दर्जा तीच क्वालिटी पुन्हा आपल्याला ठेवणं किती गरजेचं आहे काय सांगता येईल. कारण ग्राहक आपलं वाढलेलं होतं, म्हणजे आता तर खूपच वाढलेलं आहे, तर त्या सगळ्या ग्राहकांचा आपण ज्याला म्हणतो की मागणीप्रमाणे पुरवठा करत असताना ते कसा करणं गरजेचं आहे.
1: खूप छान प्रश्न विचारला सर. कारण याचं कारण असं की आता मी बरेचसे हॉटेल बघतो की समजा कस्टमर सुरुवातीला थोडं कमी असतं, पण ते जसं जसं वाढत जाईल त्याच्यामध्ये ते त्यांची क्वांटिटी जी आहे बल्कमध्ये बनवायची हे वाढवत जातात. म्हणजे समजा 5 किलो बनवत असतील तर त्यानंतर 10 किलो, 20 किलो, 25 किलो असं वन टाईममध्ये करतात ते. परंतु आम्ही तसं न करता आम्ही आमचं एक फॉर्मॅट फिक्स केलेलं आहे की आम्ही 10 किलोची बिर्याणी वन टाईममध्ये करतो. तर मी असे आमचे दिवसाचे सर जवळपास आम्हाला 30 पातेले बनवावं लागतात.
0: ओके,
1: 10-10 किलोचे. पण हे करत असताना आम्ही एकदम 50-50 किलोचे आम्ही 6 पातेले नाही करत सर. आम्ही 10-10 किलोचेच 30 पातेले बनवतो, किती जरी काय आम्हाला कस्टमरचा लोड असला तरी पण. तसे आम्ही त्याच्या सिस्टीम तशी बनवलेली आहे. त्याच्यात काय होतं की आपल्याला जे बल्कमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस करायला जातो तेव्हा क्वालिटीमध्ये डिस्टर्बन्स होणं चान्सेस असतात सर. परंतु आम्ही छोट्या प्रमाणामध्येच मॅक्झिमम क्वांटिटी तयार करतो आहे, त्याच्यामुळं ते एक गुपित आमचं आहे की आम्ही चांगल्या पद्धतीनं क्वालिटी आपण मेंटेन करू शकतोय.
0: हा खरं तर एक इंटरेस्टिंग प्रश्न होता पृथ्वीराज. बऱ्याच ठिकाणी आपण हे पाहिलेलं आहे, आपण बघतो आहोत की मोठा उद्योजक तयार होतो परंतु सुरुवातीची जी क्वालिटी त्याची असते की ज्या क्वालिटीच्या आधारे त्यानं स्वतःचा ग्राहक कमवलेला असतो ती मात्र त्याच्याकडून सुटत जात असते. आता मला सांगा की आपल्या हॉटेलच्या माध्यमातून सर्वसाधारणपणे सगळे लोकप्रिय पदार्थ दिले जातात, आणखी कोणकोणते पदार्थ आपण देत असता त्याची मागणी कशी असते.
1: सर, आम्ही सुरुवात जरी बिर्याणीमधून केली असेल तरी आम्ही नंतर आता जवळपास आमचा एक 30 मेनूचा एक तुमचा मेनू कार्ड आहे. त्याच्यामध्ये स्पेशली तर बिर्याणीच आहे, पण आम्ही मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, अंडा बिर्याणी, त्याचबरोबर आम्ही थाळी पण सिस्टीम चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये चिकन थाळी, मटन थाळी,
0: थाळी कल्चर सध्या खूप
1: लोकप्रिय होत आहे.
0: आणि मोठ्या थाळ्या असतात, 2,500 3,000 असं हे देखील एक नवीन सुरू झालेलं आहे, जे की सुरुवातीला आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप पाहिलेलं असायचं, ते आता मराठवाड्यामध्ये सुरू झालं. तर या थाळी आणि या स्पेशालिटीच्या संदर्भात काय सांगता येईल?
1: थाळीमध्ये कसं आहे सर, लोकांचं कसं आहे, लोकांना व्हेरिएशन पाहिजे जेवणामध्ये. रोज रोज एकच पदार्थ आपण नाही खाऊ शकत सर. असे कस्टमर आहेत काही की ते विकली कमीत कमी 4 ते 5 वेळेस आमच्याकडे ग्राहक येतात, मग ते प्रत्येक वेळेसच बिर्याणी ट्राय करू शकत नाहीत ना. मग त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये व्हरायटी वाढवून त्याच्यामध्ये थाळी असेल, शोरमा असेल, आणखीन तंदूर लेग पीस असेल, म्हणजे बरेचसे व्हरायटी त्याच्यामध्ये आम्ही वाढवली. आणि आता नुकतंच आम्ही ढवरा मटन देखील सुरू केलं आहे, म्हणजे हे एकदम लोकांना एवढं पसंत पडलंय की आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतोय. आणि ग्राहकांना कॉल जसं व्हेरिएशन पाहिजे तसं आम्ही ते देतोय, त्याच्यामुळे ग्राहक देखील टिकून आहेत आमचे.
0: म्हणजे ग्राहकांना जसे पाहिजे अन्न पदार्थ त्या पद्धतीचं बनवून देणं ही सुद्धा एक टास्क असते. ती सुद्धा आपण या ठिकाणी पूर्ण करताना दिसत आहात. पृथ्वीराज, याच्यानंतर मला असं सांगा की सर्वसाधारणपणे कुठलाही व्यवसाय आपण करत असू, व्यवसाय करत असताना आता सध्या आपण बघतो आहोत की ऑनलाईनचा सगळा प्रकार सुरू आहे, आपण ऑनलाईनवर ग्राहक आपल्याला मागवत असतात वस्तू, ती सुद्धा एक वेगळी पद्धती सध्या विकसित झालेली आहे. तर स्टँडर्डच्या माध्यमातून आम्ही देखील पाहिलेलं आहे की पॅकिंग करून बाहेर देणं किंवा ग्राहक जिथं असेल तिथपर्यंत आपले पदार्थ पोहोचवणं हे सुद्धा सध्या काळाची गरज आहे. तर ह्या ऑनलाईनच्या खेळामध्ये आपण कसं काम करता?
1: आपल्याकडे स्विगी, झोमॅटो हे देखील काम करते धाराशिवमध्ये, त्याच्या माध्यमातून आपण ते सुरू केलेलं आहे की लोकांना जे येऊ शकत नाहीत त्यांना आपण होम डिलिव्हरी देखील देतोय, किंवा काही पर्सनल आपले संबंध असतात त्याच्यातून आपण ते सगळ्यांना म्हणजे पोस्ट करायचं देखील काम करतोय. चाकीवर
0: म्हणजे या सुद्धा बाबी आपण या ठिकाणी पाहतो करतात. पृथ्वीराज, मला याच्यानंतर असं सांगा की खरं तर आपलं अभियांत्रिकीचं शिक्षण आपण घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आपण हॉटेलिंगच्या व्यवसायामध्ये गेला, तिथं देखील एक चांगलं यश आपण मिळवलेलं आहे. आपला एक वेगळा असा एक चाहता वर्ग असेल किंवा आपले ग्राहक वर्ग आपण एक विशिष्ट पद्धतीनं तयार केलेला आहे. मला सांगा, उद्योजक म्हणून शिक्षणाच्या संदर्भात मी पुन्हा बोलतोय की शिक्षण हे केवळ नोकरीसाठीच नसून इतर बाबतीमध्ये सुद्धा आपण यशस्वी होऊ शकतो, यासाठी सुद्धा ही शिक्षण पद्धती खूप महत्त्वाची आहे. आपण काय सांगू शकाल आपल्या अनुभवावरून की अभियांत्रिकी असेल किंवा इतर तत्सम शिक्षण पद्धती असेल, या शिक्षणाचा वापर आपण आपल्या उद्योग व्यवसायामध्ये देखील करू शकतो हे आपण सिद्ध केलेलं आहे, आपण काय सांगू शकाल?
1: खूप छान प्रश्न विचारला सर आपण. कारण मी ज्यावेळेस शिक्षण घेत होतो त्यावेळेसच मनामध्ये माझ्या कुठं दडलेलं होतं की आपल्याला व्यवसायच करायचा आहे. हे सुरुवातीपासूनच असल्यामुळं मी विचार करायचो की आपल्याला कोणत्या व्यवसायामध्ये जाता येईल किंवा कुठं अपॉर्च्युनिटी मिळेल. पण हे करत असताना मला समाजामधून खूप म्हणजे त्याच्यामध्ये फोर्स यायचा की तुम्ही व्यवसाय न करता नोकरीच केली पाहिजे, किंवा आपले घरातले देखील दुःख असतील. हे नाही, मला सुरुवातीला सपोर्ट नाही केला की मी ज्यावेळेस व्यवसाय करायचं म्हणतोय त्यावेळेस. त्याचं कारण असं होतं की आजूबाजूला ज्यांनी कोणी व्यवसाय करतायत हे एकतर नॉन एज्युकेटेड लोक थोडे दिसायचे, आणि जे करतायत त्यांना यश येत नाही हे पण समोर दिसायचं. आणि हे सगळं टास्क समोर असताना माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं की हे सगळ्यांना पटवून सांगणं की मी व्यवसाय करतोय आणि ते यशस्वी पद्धतीने करेल हे समजून सांगणंच खूप महत्त्वाचं होतं सर माझ्यासाठी सुरुवातीला. कारण आता जरी वाटत असेल सगळ्यांना की एवढ्या म्हणजे सुरुवात शून्यातनं केली, पण आज महाराष्ट्रामध्ये आमच्या 30 ब्रँचेस आहेत, हे सगळं दिसायला खूप छान वाटतंय सर. पण मी ज्यावेळेस सुरुवात करत होतो त्यावेळेस खूप मला स्ट्रगल करावं लागलं ह्या बाबीमध्ये. त्याचं कारण होतं की मी शिक्षण घेतलं होतं म्हणजे चांगल्या क्वालिटीचं, म्हणजे मी 13 मी बी पासआउट चांगल्या पर्सेंटेजमध्ये झालेलो होतो, आणि तरी देखील मी व्यवसाय करायचं म्हणतोय जॉब न करता, हे कुठंतरी सगळ्यांना पटत नव्हतं. मग त्यावेळेस सगळ्यांना समजून सांगणं आणि ह्या व्यवसायात उतरणं हे मोठा टास्क तर मी कम्प्लीट केला. त्याचं कारण सांगतो तर मी सुरू करत असताना घरच्यांना असं पटवून देत होतो की मी जरी सुरुवात शून्यात न करता असेल, जरी आता सध्या आपल्याकडे भांडवल नसेल, तर मी माझा 100% त्या व्यवसायामध्ये देऊन मी हा व्यवसाय सक्सेसच करणार आहे, त्याला यशच मिळवणार आहे. त्याचं कारण होतं सर की माझ्या अंगात व्यवसायाचीच आवड होती सुरुवातीपासून, आणि माझं इतर मुलांना पण म्हणजे सांगणं आहे की तुम्ही जर व्यवसायामध्ये जर उतरत असाल तर तुमच्या अंगात स्वतः व्यवसायाबद्दल ती आवड असली पाहिजे, तो व्यवसाय स्वतः तुम्हाला लक्षात आला पाहिजे, तरच तुम्ही त्या व्यवसायामध्ये पार्टिसिपेट करा किंवा व्यवसाय ते सुरुवात करा, तरच तुम्हाला ते यश मिळणार आहे. कारण व्यवसाय म्हणलं की खूप रिस्क आहे सर. व्यवसाय सुरू करणं हे खूप इझी गोईंग वाटतं, परंतु ते सुरू करून त्याला शेवटपर्यंत टिकवणं हे पण खूप महत्त्वाचा टास्क आहे. तर ते करायला फक्त त्याच्यामध्ये जिद्द आणि ती आवडच पाहिजे, तरच ते तुम्ही करू शकताय. तर मी सुरुवातीला ज्यावेळेस व्यवसाय सुरू केला त्याच्यानंतर तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे मी किचनमधून सगळी सुरुवात केलेली आहे. सगळ्या गोष्टी स्वतः बनवायचो, स्वतः करायचो. आणि हे करत असताना मी सुरुवात ज्यावेळेस केली त्यावेळेस फक्त 20 लोकांची कॅपॅसिटी होती बसायची सर. ते एका म्हणजे ज्यावेळेस आपल्या धाराशिवच्या मेन ब्रँचमध्ये जे आता आपण डेव्हलप केलं आहे तिथं आज 250 लोक बसत आहेत वन टाईममध्ये. तिथं फक्त 20 लोकांची कॅपॅसिटी होती. पण हे सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्ही शून्यातनं सुरू करा, परंतु स्वतः जर लक्ष देऊन केलं तर तुम्ही 100% त्याच्यामध्ये यश मिळवत आहे, हे नक्कीच आहे सर.
0: तर श्रोते हो, पृथ्वीराज राजेंद्र गायकवाड यांचा प्रवास आपण जाणून घेत होतो हॉटेलिंगच्या संदर्भामध्ये. पृथ्वीराज, बऱ्याचशा गोष्टी आता तुम्ही या व्यवसायाच्या संदर्भात सांगितलेल्या आहेत, तरीसुद्धा आपले जे श्रोते असतील, नवीन उद्योजक असतील, आपले विद्यार्थी मित्र असतील जे की उच्च शिक्षण घेऊनसुद्धा व्यवसाय करू इच्छितात, अशा सर्वांसाठी आपण जाता जाता काय सांगू शकाल?
1: सर, ये उद्योजक म्हणून सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे, कारण प्रत्येकाला नोकरी मिळणं हे शक्य नाही सर. त्याच्यामुळे उद्योजकतेकडं कल वाढला पाहिजे, ह्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि स्टँडर्ड उद्योग समूह आज इथपर्यंत कसा पोहोचला, म्हणजे आम्ही सुरुवात जरी शून्यात न केली तरी आज आम्ही 8 जिल्ह्याच्या माध्यमातून जवळपास 30 फ्रँचायझीपर्यंत पोहोचलो आहे. आणि हे करत असताना स्ट्रगल तर सगळ्यांना आहेच आहे, ते करत करतच आपल्याला पुढं जावं लागणार आहे. तर हे करत असताना एकच सांगतो की जिद्दीनं आणि प्रेरणा घेऊन तुम्ही मार्गी लागा. तर आपल्या स्टँडर्ड बिर्याणीच्या माध्यमातून आपण बिर्याणीच तर देतोच आहे, स्पेशालिटी तर बिर्याणीमध्ये आहेच, परंतु ते करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या थाळी सिस्टीम असतील, चिकन मटन अंडा थाळी, त्याचबरोबर आपण ढवारा मटन देखील सुरू केलेलं आहे, तंदूर लेग पीस आहेत, शोरमा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी आपण नक्कीच स्टँडर्ड बिर्याणीला व्हिजिट करा. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर पण दिला जाईल. तर आपलं स्टँडर्ड बिर्याणी जे आहे ते बसस्टँडपासून जे आपण सोलापूर रस्त्याने येतो आहे ताजमहल टॉकीच्या तिथून मध्ये वळालं की सिव्हिलास पेट्रोलच आहे, तर तिथं येऊन आपण ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकताय. आणि जर आपल्याला काही क्युरी असेल, काही विचारायचं असेल तर माझा नंबर देखील या ठिकाणी आहे, 9422024749. आणखीन एकदा नंबर सांगतो की 9422024749. तर ह्या नंबरला संपर्क करून आपल्या स्टँडर्ड उद्योग समूहाच्या रिलेटेड आपल्याला काही जरी क्युरी असेल तरी मला कॉल करा आणि नक्की विचारा. आपल्याला फ्रँचायझीबद्दल देखील काही इन्क्वायरी हवी असेल तर ह्याच नंबरला आपण कॉन्टॅक्ट करू शकताय आणि आपल्या फ्रँचायझीचा देखील आपण इन्क्वायरी करून त्याचा देखील लाभ घेऊ शकताय.
0: खरं तर श्रोते हो, तेरणीची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून असे जे आपले विद्यार्थी मित्र आहेत जे इतरांसाठी देखील निश्चितपणे प्रेरणा ठरणारे असेच आपले सगळे विद्यार्थी मित्र आहेत. आणि आत्ता जे आपण ज्यांच्याशी बोलतो आहोत ते आहेत पृथ्वीराज राजेंद्र गायकवाड, ज्यांनी स्टँडर्ड बिर्याणी हा जो आपला धाराशिवचा ब्रँड आहे तो विकसित केलेला आहे. तर याच्या संदर्भात आपण त्यांचा नंबरवर देखील त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि पृथ्वीराज, जाता जाता सगळ्या प्लॅटफॉर्मवर ऐकणारे जे आपले श्रोते असतील अशांसाठी एक तुमच्या आवडीचं गीत, जे तुम्हाला कुठलं गीत आवडतं ते गीत आमच्या श्रोत्यांना आम्हाला देखील ऐकवायला निश्चितपणे आवडेल.
1: तुम आगय हो नूर आगय हे गाणं मला आवडतं. त्याचं ते डेडिकेटेड माझ्या वाईफसाठी आहे, कारण या व्यवसायामध्ये तिची देखील साथ खूप मोठी आहे सर माझ्यासाठी. कारण हे आमचं जे फ्रँचायझी मॉडेल एवढं आजपर्यंत पुढं गेलं आहे ते पूर्ण फ्रँचायझीचं नियोजन करणं, त्यांना मसाले प्रोव्हाइड करणं, हे सगळं बाबी हे तेच बघते, त्यामुळे हे गाणं तुम्ही त्याला.
0: तर निश्चितपणे तुमच्या अर्धांगिनीसाठी आपण हे गीत देखील या ठिकाणी प्रसारित करणार आहोत. पृथ्वीराज, तुम्ही आज रेडिओ तिरणाच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी जे आपल्या स्टँडर्ड उद्योगाच्या संदर्भामध्ये बातचीत केली, माहिती दिली, त्याबद्दल मी आपला रेडिओ तिरणा 90.4 FM च्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद.
1: थँक्यू सर. थँक्यू.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून, ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तीर्णा 90.4 FM.
2: मंडळी नमस्कार. मंडळीच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनाशी निगडीत गोष्टी आपण जाणून घेण्याचा ठिकाणी प्रयत्न करत असतो. मंडळी आजच्या कार्यक्रमात एक महत्त्वाची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या माध्यमातून आपल्या उन्हाळी हंगाम जो आता सुरू होणार आहे, तर या उन्हाळी हंगामामध्ये जी महत्त्वपूर्ण पिकं आपण घेत असतो, तर ती पिकं कोणती असणार आहेत याच्या संदर्भातील माहिती आजच्या एपिसोडच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. त्याचबरोबर येणाऱ्या काही भागांमध्ये आपण उन्हाळ्यामध्ये कोणकोणती भाजीपाला पिकं असतील किंवा इतर पिकं असतील या संदर्भात देखील माहिती करून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, उन्हाळी लागवडीमधील शेतकऱ्याचं एक महत्त्वाचं पीक म्हणून ओळखलं जाणारं पीक आहे, अर्थात मका. मका लागवड हे असं पीक आहे ज्यामधून शेतकऱ्याला अवघ्या 2 ते 3 महिन्यात चांगलं उत्पादन मिळू शकतं. तसेच या पिकाचा वापर जनावरांच्या खाद्यामध्ये देखील होत असतो, त्यामुळे जनावरांना खाद्यपदार्थाचा खर्च कमी होतो आणि जनावरांच्या दूध वाढीमध्ये देखील चांगला फायदा शेतकरी बांधवांना मिळू शकतो. आणि शेतकरी मित्रांनो, मका लागवडीसाठी उन्हाळी हंगाम म्हणजेच उन्हाळी मका लागवड हे योग्य हंगाम मानला जातो. तर आज आपण संपूर्ण माहिती या विषयाची करून घेणार आहोत. मित्रांनो, उन्हाळ्यामधील मका लागवड जर आपल्या करावायची असेल तर त्यासाठीचा उत्तम कालावधी असू शकतो 15 जानेवारी ते फेब्रुवारीचा महिना. या महिन्यात जर आपण लागवड केली तर आपलं उत्पादन हे मे ते जून महिन्यात आपल्याला मिळून जाईल आणि आपलं उत्पादन हे पाऊस पडण्याच्या अगोदर तयार होऊ शकतं, ज्यामुळे आपल्या पिकावर कोणत्याही प्रकारचा पावसाचा परिणाम होणार नाही किंवा नैसर्गिक नुकसानसुद्धा होत नाही. लागवड करायच्या आधी आपल्याला रान तयार करणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या शेतामध्ये प्रति एकर 5 ते 6 ट्रॉली शेणखत किंवा गांडूळ खत टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर शेतामध्ये आपल्या उभ्या आडव्या स्वरूपाची नांगरट करून घ्यायची आहे. जर आपल्याकडे ट्रॅक्टर नसेल तर कुळवणी देखील करू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला रोटर मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला सरी पाडून वाफे तयार करावायचे आहेत. सरी हे आपल्याला जमिनीच्या उताराच्या भागाने पाडून घ्यावायचे आहेत आणि 2 सरींमधील अंतर हे आपल्याला 2.5 ते 3 फुटाच्या आसपास ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या पिकाला हवा मिळण्यास आणि वाढीस एक उत्तम जागा प्राप्त होऊ शकते. शेतकरी बंधूंनो, मका लागवड करत असताना सर्वात महत्त्वाची जी निवड असते ती म्हणजे वाणांची निवड. या पिकासाठी महाराष्ट्रात जे उत्तम वाण आहेत ते आता बघणार आहोत. याच्यामध्ये ॲडव्हेंटा 756, P3 401, पॉइनीर DNH 8255, टाटा NK 30 सिजेंटा, याचबरोबर P3502 पॉइनर हे वाण सध्या शिफारस केलेले आहेत. त्यामुळे लागवड करण्याआधी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन या संबंधित वाणांची माहिती आपण घेऊ शकता आणि प्रति एकर 9 ते 10 किलो बियाणे आपल्याला पेरणीसाठी पुरू शकतं. आता लागवड कशी करणं गरजेचं आहे या संदर्भातील माहिती करून घेऊयात. या पिकाची लागवड करायच्या आधी सरी पाडल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये प्रति एकर 10:26:26 जवळपास 4 ते 5 पोती टाकणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर 2 पोती युरिया देखील टाकावायचा आहे. हे आपण सरी मारल्यानंतर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सरीमध्ये आपल्याला पाणी सोडायचं आहे. पाणी हे आपण ड्रिप किंवा पाटाने देखील सोडू शकतो. 1 दिवस पाणी जमिनीमध्ये योग्य प्रकारे मुरल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला मका पिकाची लागवड करायची आहे. महाराष्ट्रातले खूप सारे शेतकरी ॲडव्हेंटा 756 या वाणाची निवड करतात. याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे पीक 12 महिने येऊ शकतं. तसेच कमीत कमी 2 कणसे एका रोपाला लागू शकतात. त्यामध्ये 2 कणसाचे वजन हे 1/2 किलोच्या वरसुद्धा असू शकतं. बियाण्यांची लागवड करत असताना आपल्याला 4 ते 5 इंच अंतर हे दोघांमध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर एक एक दाणा निवडून आपण त्याची लागवड करावायची आहे. लागवड ही आपण एका सरीच्या उंचीच्या जिथपर्यंत पाणी पोहोचलं आहे त्याच्या खालच्या भागापासून आपण लागवड करू शकतो. लागवड केल्यानंतर पिकावर सर्वात पहिला अटॅक येतो, तो म्हणजे लष्करी आळीचा. आणि हा अटॅक टाळण्यासाठी आपल्याला सुरुवातीला रोप मोठे झाल्यानंतर म्हणजे रोपे 20 ते 25 दिवसांची झाल्यानंतर त्यानंतर यनवान आणि प्रोक्लेन ही औषधे फवारून घ्यायची आहेत. हे फवारल्यानंतर तुमच्या सर्व पिकातील आळ्या नष्ट होऊन जातील. तसेच लागवडीच्या वेळेस टेंजन नावाचं औषध आपल्याला 200 लिटरच्या आसपास प्रति एकर फवारून घ्यायचं आहे. मंडळी, या पिकासाठी खास करून औषधांची जास्त गरज भासत नाही, परंतु आपल्याला काही ठराविक औषधंही या पिकासाठी वापरायची आहेत. मका या पिकासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत जवळपास 2.5 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो आणि यासाठी प्रति एकरी संपूर्ण खर्चा 20 ते 25 हजार इतका येऊ शकतो आणि या खर्चातून 2 ते 3 महिन्यानंतर आपलं उत्पादन हे जवळपास 1 लाख ते 1.5 लाख रुपये इतकंसुद्धा निघू शकतं. त्यानंतर उरलेला चारा आपण जनावरांसाठी वापरू शकतो, विकू शकतो आणि त्याचाही आपल्याला अधिकचा फायदा होऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, मका हे पीक गाई म्हशींच्या किंवा शेळीपालन किंवा जनावरांच्या चारा पिकातील एक महत्त्वाचं पीक आहे. या पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्याला दुहेरी फायदा होतो, म्हणजेच मका विकून आणि घरगुती मका पिकाच्या हिरव्या वैरणीचा चारा करून त्याचा उपयोग जनावरांच्या खाद्यामध्ये देखील केला जाऊ शकतो आणि त्यातून आपल्याला चांगल्या प्रतीचं दूध देखील पशूंच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतं. तर शेतकरी बंधूंनो, आपल्या उन्हाळी हंगामामध्ये आपल्याला जर मका पिकाची लागवड करावायची असेल तर आत्ता ज्या बाबी आपण ऐकलेल्या आहेत त्या बाबींचा निश्चितपणे आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपण वापर करू शकतो आणि मका पिकाचं अधिकचं उत्पादन आपण घेऊ शकतो. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच, पुन्हा आपण भेटणारच आहोत. शिवार वार्ताच्या पुढील भागात आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, काही कलाकृती एखाद्या कवितेसारख्या असतात. प्रत्येकाच्या भावाप्रमाणे त्या तरल किंवा मनोहरी होत जातात आणि एक ठसा आपल्या मनावर उमटवून जातात. 1999 साली असा चित्रपट आला, तो म्हणजे हम दिल दे चुके सनम. सिनेमा आपल्या भावना मुद्रित करत असतो, परंतु एखादी अशी कलाकृती जेव्हा आरसाच ठरते तेव्हा ती अजरामर होते आणि सिनेमालाही प्रगल्भ करते. तेव्हा मित्रांनो, आज आनंद घेऊयात हम दिल दे चुके सनम या मास्टरपीस चित्रपटातील सदाबहार गीतांचा.

हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील गीता आपण ऐकत आहात. हम दिल दे चुके सनमचं कथानक आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातं. नंदिनी, समीर आणि वनराज या व्यक्तिरेखा आपल्या समोर येत राहतात. नंदिनी आणि समीर यांचं प्रेमापलीकडचं नातं, परंतु समाजभान ठेवून समीरचं नंदिताला सोडून जाणं आणि त्याहूनही तिचं वनराजशी झालेलं लग्न या तिघांनाही वादळात घेऊन जातं. प्रियकर, प्रियसी आणि पती हा अद्भुत योग चालू राहतो, पण शेवटी जिंकतं ते प्रेम आणि नंदिता पुन्हा वनराजकडे येते. जरी ही कथा ओळखीची वाटत असली तरी कथेतील ट्विस्ट मनाला हेलकावणारे आणि वेगळ्या विश्वात घेऊन जाणारे होते. एक विशिष्ट मानसिकता घेऊन जाणाऱ्यांसाठी हा चित्रपट बरंच काही पाठीमागे ठेवून जातो.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील सदाबहार गीता आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

हम दिल दे चुके सनम या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले सलमान खान, अजय देवगन, ऐश्वर्या राय, विक्रम गोखले, स्मिता जयकर, जोहरा सहगल आणि हेलन। सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या फिल्मी करिअर आणि वैयक्तिक जीवनातही या चित्रपटाचा मोठा सहभाग राहिलेला आहे। या चित्रपटात कुठेही सलमान सलमान न राहता तो समीर वाटत राहतो। तसेच ऐश्वर्या राय हिनेही सौंदर्यासोबतच आपल्या अभिनयाने देखील प्रेक्षकांना चकित केलं। पण खरी धमाल केली ती अजय देवगणने। त्याचा वनराज डोक्यातून जात नाही, पात्रापुढे जाऊन अभिनय आणि जगणं अजयनं दाखवून दिलं। या सर्वांसोबतच संजय लीला भन्साळी यांची दिग्दर्शनातील जादूगिरीही आपण हम दिल दे चुके सनमच्या माध्यमातून अनुभवू शकतो। एखाद्या पात्राला आणि कथेला दिग्दर्शक कुठे घेऊन जाऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केलं। श्रोतेहो, या चित्रपटानं क्लासिक सिनेमातला एक नवा ट्रेंड निर्माण केला, त्यामुळे सर्वच पुरस्कारांमध्ये या चित्रपटाने दबदबा निर्माण केला। तेव्हा आज आनंद घेऊयात हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील सदाबहार गीतांचा।

श्रोते हो, हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील सदाबहार गीत आपण ऐकत आहात. हम दिल दे चुके सनम या चित्रपटाला संगीत दिलं होतं संगीतकार इस्माईल दरबार यांनी. तर यातली गीतं गायली होती कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक, कुमार सानू, उदित नारायण, हरिहरण आणि के यांनी. चित्रपटातील गीतं आणि संगीत अगदी एकजीव झाल्याचा भास रसिकांना निर्माण झाला. सर्वच गीतांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं, त्यामुळे फिल्मी इतिहासात या चित्रपटाला मानाचे स्थान मिळाले. तेव्हा आज आनंद घेऊयात संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हम दिल दे चुके सनम या मास्टरपीस चित्रपटातील गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील सदाबहार गीता आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोते हो एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील सदाबहार गीता आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो मध्ये. अगदी कुठल्याही गाण्यानं आपल्या प्लेलिस्ट मध्ये जागा मिळवण्याआधी आपल्या मनामध्ये जागा मिळवलेली असते. अशीच आपल्या मनाचा ठाव घेणारी आठवणीतली गाणी घेऊन तुमच्या भेटीला आलेली आहे. पण आजचा आपला विषय गाण्याचा तो थोडासा वेगळा आहे बरं का. ही अशी प्रेमभावना आहे जिथे व्याकुळता आहे, हुरहुर आहे, एकमेकांविषयीची ओढ आहे, आस्था आहे, विश्वास आहे, तरीही एक अस्वस्थपणा आहे. प्रेमाची ही भावना म्हणजे विरहाची भावना. असं म्हणतात की विरहात प्रेम ताजतवणं होतं. विरहाच्या भावना महाकाव्याचं रूप घेतात. प्रेमामध्ये विरह श्रेष्ठ मानला जातो. सध्याच्या भाषेत सांगायचं झालं तर विरह म्हणजे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप. विरह म्हणजे ब्रेकअप नाही आ, त्या काळचा विरह ही परिस्थितीमुळे झालेला असायचा. नशिबी आलेली ताटातुटी अत्यंत सामंजस्यपणे स्वीकारली जायची. त्या काळच्या प्रेमामध्येही नीती होती, एक सच्चेपणा होता, पावित्र्य होतं. नशिबी आलेली ताटातूट ही अत्यंत सामंजस्यपणे स्वीकारली जायची. त्या काळच्या प्रेमामध्येही नीती होती, एक सच्चेपणा होता, पावित्र्य होतं.

विरहामुळे प्रेमाची तहान वाढते, त्याची किंमत समजते आणि चित्त विरहान व्याकुळ होतं. आता जे गाणं तुमच्या भेटीला येत आहे ते खरोखर घायाळ करणार आहे. सख्या रे घायाळ मी हरिणी, डॉक्टर जब्बार पटेल यांचं दिग्दर्शन असलेला सामना हा सिनेमा 1974 सुमारास मेहबूब स्टुडिओमध्ये याचं रेकॉर्डिंग होणार होतं 4 तासांच्या शिफ्टमध्ये. या गाण्याला आवाज आहे लता दिदींचा, विश्वाचा चिरंतर स्वर. आपल्या साऱ्यांच्या जन्मापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत आपली सोबत करणारा हा स्वर. मेहबूब रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये लता दिदी आल्या त्या क्षणाला त्या गाण्याविषयी त्यांना काही म्हणजे काहीच माहिती नव्हतं. आपल्या चेहऱ्यावरच्या हास्यानं त्यांनी साऱ्यांचा स्वीकार करत गाण्यांचे शब्द स्वतः लिहिले कागदावरती. त्यानंतर रवींद्र साठे यांच्या आवाजात रेकॉर्डिंग झालेलं तात्पुरतं त्यांच्याकडून रेकॉर्ड झालेलं गाणं त्यांनी अत्यंत एकाग्रतेनं ऐकलं, ते कानात साठवलं. ऐकत असतानाच आपल्या कागदावरती ती सांकेतिक खुणा केल्या. जसं गाणं ऐकून संपलं तसं त्या म्हणाल्या, चला टेक करूयात. गाण्याच्या सुरुवातीच्या ज्या तालमुक्त चारोळ्या आहेत त्या वायब्रोफोन आणि स्पॅनिश गिटारच्या साथीनं त्या गाणार होत्या. त्यांनी गायला सुरुवात केली पहिल्या 4 ओळी, त्यानंतर घायाळ मिहरणी या णीवरती त्या पुढे पुढे गात राहिल्या आणि आपल्या आवाजाच्या स्पर्शानं या गाण्याचं जणू सोनं केलं. पहिला टेक झाला, सगळी उपस्थित मंडळी भारावून गेली होती. पण कुठल्या तरी तांत्रिक अडचणीमुळं जे रेकॉर्डिस्ट होतं त्या टागोर साहेबांनी लताबाईंना आणखी एक टेक द्यायची विनंती केली. त्यांनी दुसरा टेकही अत्यंत तंतोतंत पहिल्या टेकसारखाच घेतला. पाहणाऱ्यांसाठी ते सगळंच अशक्य होतं. म्हणजे 15 मिनिटांपूर्वी काहीही माहीत नसलेलं गाणं कुणीतरी एका श्रवणात एकदाच ऐकून आत्मसात करून त्यामध्ये अलौकिक पद्धतीनं प्राण फुंकणं, त्या गाण्याला हजारांनी लाखांनी गुणून त्यांना सर्वोत्कृष्टतेचा दर्जा प्राप्त करून देऊ शकतं हे आनंद मोडक यांनी अनुभवलं. रेकॉर्डिस्ट टागोर साहेबांचं समाधान होतंच लता दिदींनी गायल्यानंतर गाणं न ऐकता सर्वांचा निरोप घेऊन त्या निघून गेल्या. काय कमाल आहे ना, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मोठेपणा अशा अनेक प्रसंगातून आपल्याला समजतो आणि पुन्हा एकदा त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला होतं.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. क्लासिक रेडिओ शो मधून जे गाणं आता आपल्या भेटीला येत आहे ते गाणं नाहीये, तर ती एक अजरामर कलाकृती आहे. या गाण्याची 50 कधीच उलटली आहेत, पण तरीही गाण्याचं गारुड अजूनही कमी झालं नाहीये. कविवर्य मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते यांनी हा मांडलेला विलक्षण भातुकलीचा खेळ इतक्या काळानंतरही तसाच चालू आहे. आणि आणखी काही दशके तरी ही भातुकली कोणी मोडणार नाही आणि सोडणारही नाही. दुर्दैव हेच की हे तीनही कलाकार आज आपल्यात नाहीयेत. या गाण्याची ही एक गोष्ट आहे. कविवर्य मंगेश पाडगावकरांनी रेकॉर्डिंगच्या 2 महिने आधीच हे गाणं लिहून संगीतकार यशवंत देवांकडे पाठवलं होतं. त्यानंतर जेव्हा ही सारी मंडळी एकमेकांना भेटली, म्हणजे मंगेश पाडगावकर, दाते आणि देव, तेव्हा देवांनी हे गाणं ऐकवलं. पण ती चाल ना पाडगावकरांना पसंत पडली ना दात्यांना. त्या दोघांच्याही मते ती निराळी असल्यामुळं तिला अशा भावगीतांची चाल योग्य नाहीये. पण यशवंत देव हे दिलेल्या चालीवर ठाम होते. ते म्हणाले की ही चाल मुळात निराळी नाहीये, ते एक प्रेमभंगाचं गाणं आहे ज्यामध्ये प्रियकर आणि प्रियसी ही गोष्ट सांगत नाहीयेत, तर तिसऱ्यानेच या गाण्याची कथा सांगितलेली आहे. यावर बऱ्याच चर्चा झाल्या. शेवटी देवांच्या मनाप्रमाणे गाणं करायचं ठरवलं. नंतर देव म्हणाले होते, बघा गाणं अजरामर होईल. आणि तसंच झालं. हे गाणं आकाशवाणीवर सादर झालं आणि ते प्रचंड लोकप्रिय झालं. या गाण्याचं शेवटचं चरण हे वाऱ्यावरती विरून गेली एक उदास राणी. भारत कुमार राऊत यांनी त्यांच्या एका लेखामध्ये म्हणाले होते की प्रत्यक्षात मात्र ही राणी वाऱ्यावरती विरून न जाता मनामनात अमर झाली आणि मराठी संस्कृतीचा अविभाज्य भागच बनली.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्यासोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. संध्याकाळची वेळ ही किती विलक्षण असते ना, म्हणजे ना दिवस असतो ना रात्र असते, उजेड असतो ना अंधार असतो. त्या वेळेला एक गूढतेचा वेढा असतो, काळीज चिरणारी अस्वस्थता ही वेळ आपल्याला देऊन जाते. संध्याकाळची हीच कातरता शांताबाई शेळकेंनी या गाण्यात अशी काय सांगितली आहे की चालायचं तर पुष्कळ आहे पण आता पावलं थकली आहेत. हे गाणं म्हणजे हृदयनाथ मंगेशकर म्हणजेच बाळासाहेबांनी स्वरबद्ध केलेलं आणि आशाताईंनी गायलेलं जीवलगा. माझ्या आठवणींचं ओझं घेऊन एक एक पाऊल टाकत ही एकाकी व्यक्ती पुढे चालली आहे. दिवस आणि रात्र, जन्म आणि मृत्यू, तशी या गाण्यातली सम आणि खाली बाळासाहेबांनी हीच संकल्पना समर्थपणे वापरली आहे. आशाताईंचा भाव, व्याकुळ स्वर या गाण्यावर उदासीनतेचा रंग गहिरा करतो. या रंगाच्या छटा या गाण्यातल्या अनेक या रंगाच्या छटा या गाण्यात आपल्याला पाहायला मिळतात. पंडित हृदयनाथ यांच्या गाण्याची हीच खासियत आहे की प्रत्येक वेळेला या गाण्यातून तुम्हाला नवं काहीतरी सापडतं. कायमच चकोरी बाहेरच्या रचना तरीही त्याला रागदरीचा आधार आणि चालींची एक वेगळीच पायवाट. क्लासिक रेडिओ शो मधून येते आपल्या जीवलगाला साथ घालणारं हे गाणं आपल्या भेटीला, ऐकूयात.

रेडिओ तेरणा ऍप तुम्ही आता डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍपवरून. रेडिओ तेरणा आता गार्डनवरही उपलब्ध आहे. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कवितेला लावली जाणारी चाल, कवितेचीच बोली खोली घेऊन आली तर ती कवितेत व्यक्त झालेल्या जाणीवेची संवेदनाची पातळी अधिक उंचीवर नेऊन ठेवते. हृदयनाथ मंगेशकर कवितेच्या खोलात जाऊन जाणणारे संगीतकार असल्याशिवाय अशी कविता संगीतात तिचं अस्तित्व निर्माण करत नाही हेच खरं. आणि कविता या जगण्याचाच एक भाग होती असे कवी म्हणजे सुधीर मोघे. श्वास जितका सहजपणे विना कष्ट घेतला जातो तितक्याच सहजपणे ते कवितेला घ्यायचे. त्यांची कविता काजळ रातीनं ओढून नेला ही मनातल्या मनात टोचत राहणारी गाणी आहेत. त्यांची खासियत मला ही वाटते की ते इतके मनापासून लिहायचे की त्यांच्या लिहिण्यात अजिबातच जोर जबरदस्ती नसायची. त्यांच्या दडलेला कवी हा अत्यंत सहज होता. तुम्ही कानसेन असाल तर हे गाणं सुरू होऊन अनेक नागमोडी वळणं घेतं ज्या उंचीवर घेऊन जातं ती उंची थक्क करणारी आहे. मला असं वाटतं की आशाताईंचं हे गाणं म्हणजे संगीतातला असा एक पाठ आहे की त्यांचा अभ्यास मलाही गायक बनायचंय असं म्हणणाऱ्या प्रत्येकानं करावा. कारण अशी गाणी गुणगुणायलाही इतकी कठीण आहेत की गाणाऱ्यांची कसोटी लागते. मराठीतलं काजळ रातीनं ओढून नेला, खेळ सावल्यांच्या मधलं गाणं, माया मेम साब या सिनेमामध्ये खुदसे बाते करते रहना म्हणून घेतलं. एकाच चालीवर दोन वेगवेगळ्या मूळची गाणी आणि अर्थात संगीत आहे बाळासाहेबांचंच म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांचं.

क्लासिक रेडिओ शोमध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. आपल्या लिखाणाच्या ताकदीनं आपल्याला साक्षात स्वरगंगेच्या काठावरती नेऊन उभे करणारे लेखक कवी जे मोजकच काही लिहून गेले पण आपली छाप कायमस्वरूपी प्रत्येकाच्या मनात ठेवून गेले असे लेखक साहित्यिक म्हणजे शंकर वैद्य. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तुम्हाला, गतजन्मीची खूण सापडे ओळखले का मला, चेहरा बदलला शरीर बदललं पण प्रीतीची भावना तीच आहे, तीच ओढ आहे, तेच समर्पण आहे, ही तीच उत्कट भावना आहे, ही तीच उत्कट भावना आहे सावित्रीची सत्यवानाबद्दलची, शकुंतलेची दुष्यंताबद्दलची आणि दमयंतीची नलराजाबद्दलची. असा एक धागा जन्मांजन्मांतरीचा आपल्यामध्ये असणार आहे जो आपल्याला घट्ट धरून ठेवणार आहे. ज्या धाग्यामध्ये अत्यंत ओढ न तुटणारी, कधीही न संपणारी आणि ज्या दिलेल्या वचनासाठी त्या शब्दांसाठी पुन्हा पुन्हा जन्म घेऊन, पण हा दुवा तुटला तर मग आपलं मिलन कसं होणार. आपल्या जगण्याला अशा शब्दांनी समृद्ध करणाऱ्या शंकर वैद्य यांना रेडिओ तेरणाकडून आमचा खरंच सलाम.

आजच्या आपल्या शो मधील सगळीच गाणी तुम्ही ऐकू शकताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आजच्या आपल्या भागात आपण इथेच थांबतोय. आजचा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की सांगा. आता तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपही करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900. पुन्हा भेटणार आहोत उत्तम गाणी क्लासिक रेडिओ शो मधून ऐकण्यासाठी. तोपर्यंत मी आरजे प्रगती आता तुमचा निरोप घेते. नमस्कार. तुमच्या आवडीचं कुठलं गाणं आपल्या प्लेलिस्टमध्ये निसटलं असेल तर मनापासून माफ करा. क्लासिक रेडिओ शो मध्ये अशी अजरामर गाणी आपण अनुभवत राहणारच आहोत आणि आपल्या कार्यक्रमातून मराठी संगीताच्या इतिहासात डोकावून त्यांच्या कथा किस्से आणि कहाणी घेऊन मी तुम्हाला भेटणार आहेच क्लासिक रेडिओ शो मधून. तेव्हा कनेक्ट राहूयात. आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

इतर सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

Thank you.

आसमां के नीचे। नॉट बैड। आगे।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं।